नमस्कार. 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो चॅनला वेळांना आम्ही उलयतात. 1278 किलोहर्ट्झांचेर डिजिटल मोडाचेर तुमकां आयकूंक येता न्यूज ऑन एआयआर आनी आकाशवाणी पणजी. आजवार बुधवार, भारतीय सौर दीस 14 श्रावण शके 1948 म्हळ्यारच 5 ऑगस्ट 2024. सकाळची बरोबर 5:55 आनी 48 सेकंद जाल्ले आसात. इतल्यान आमी आयच्या दिसाचे सभेची सुरवात करतात. आयच्या दिसाच्या वितरावणीत तुमकां सगळ्यांक येवकार. सुप्रभात, शुभप्रभात.

105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सव्वा 5 मिनिटांचा इतिहास जाणून घेऊया. कार्यावळीची रूपरेषा. आकाशवाणी पणजी सव्वा 5 मिनिटांचा इतिहास बरोबर 10:15 मिनिटांचे रायगोपाकरवात पुष्पांजली भक्तिसंगीताच्या कार्यावळीचा लाभ घेऊन झाल्यानंतर 10:32 मिनिटांचेर ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. आयच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुमकां पंडीत जयतीर्थ मेवुंडी हांचें गायन आयकुपाक मेळटलें. आपल्या गायनांत ते सादर करतले राग ललीत. सात:10 नमस्कार गोवा. 8:15 मिनिटांचेर ऐकुया कतारा. 9:05 मिनिटांचेर गीतां सदाबहार. 10:30 गीतांची कार्यावळ सकाळच्या 10:10 मिनिटांचेर जाल्यार 11:05 मिनिटांचेर कोंकणी सुगम संगीत. 12:05 मिनिटांचेर फोन इन अस्तुरी. फोन इन अस्तुरी कार्यावळींत आयचो विशय स्तनपान. मुखेल सोयरी डॉ समीधा फडते. सादरीकरण चारुशी देसाय हांचे. 11:05 मिनिटांचेर जाल्यार 14:00 मराठी गीतां. 2:32 मिनिटांचेर कार्यावळ पश्चिमी संगीताची. 2:32 मिनिटांचेर झूक बॉक्स. 3:30 मिनिटांचेर एनसीआरटी उमंग. 4:05 मिनिटांचेर डान्स हिट्स. 5:10 मिनिटांचेर इन टॉप गियर. 5:35 मिनिटांचेर ऐकुपाक रावात मराठी गीतां. जाल्यार 10:05 मिनिटांचेर रेनबो सांज. साडे 7:00 फोन इन चित्ररंजन. 8:00 कार्यावळ कातारांची. जाल्यार 8:30 गीतां सदाबहार. 9:00 प्रायोजित कार्यावळ पिलर ऑफ फायर. 9:30 वॉट्स हॉट पश्चिमी संगीताची कार्यावळ आसतली. जाल्यार 10:05 मिनिटांचेर फोन इन कार्यावळ आसतली. आनी रातच्या 11:10 मिनिटांचेर ऐकुपाक रावात द फील गूड आर. तर ही आशिल्ली रुपरेषा आज आमच्या FM रेनबो सेवेंत वितरावचेल्या मुखेल अशा कार्यावळीची. FM रेनबोच्यो कार्यावळी तुम्ही सकाळच्या 10:10 मिनिटां मेरेन ते 12:05 मिनिटां मेरेन ऐकूं येता. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो ऐकत रावात आमचो हो चॅनल. कांय किणांत लाव घेऊया भक्ती संगीताचो.

ईश्वराचं स्मरण म्हणजे जीवन आणि त्याचं विस्मरण म्हणजे मरण, असं संतांचं सांगणं आहे. ईश्वराचं नाम घेत त्याचं सतत स्मरण करणं हीच खरी भक्ती. हाती काम आणि मुखी नाम हाच खरा कर्मयोग. ईश्वराच्या स्मरणात होणारं प्रत्येक कृत्य हे एक नृत्य व्हायला हवं. श्वासाश्वासात ईश्वराच्या नामाचा वास असला म्हणजेच जीवनाला खरा सुवास येतो. एका कवीनं म्हटलंय, तसं मलाही असतं एक नाव, तसं मलाही असतं एक नाव, रेशन कार्डात चुरगळलेलं नाव. मलाही असतो एक पत्ता, पोस्ट हरवलेला पत्ता. आणि शेवटी कवी म्हणतो, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, एक तुझाच असतो अस्पष्ट श्वास, ज्यात कधी कधी मला होतो मी जिवंत असल्याचा भास.

0: आणि यादेश भक्तिपर गीतासांगाथक आयचीही पुष्पांजली कार्यावळ आज सप्ताह आकाशवाणी पणजी केंद्राचं हो एफ एम रेनबो चॅनल साडेसहा वरां जाल्ली आसात. कोकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान ऐकून घेतात.
1: नमस्कार, म्हाका वस्तू बापटे, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. ब्रिक्स देशांच्या शिक्षण मंत्र्यांची 13वी बसका आयज सावन 7 ऑगस्ट मेरेन ओडिशात भुवनेश्वरात जातली. रिझर्व्ह बँक आयज द्विमासीक चलन धोरण नियाळ जाहीर करतली. गोव्यात एसटी आरक्षणाची प्रक्रिया बेगोबेग पुराय करतले अशें आश्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी दिला. दिल्लीत अमित शहा हांची भेट घेतल्या उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिल्या. गोंयची आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अधिक सक्षम करपाक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी काल पणजेंत उजो पालोवपी आनी आपत्कालीन सेवा संचालनालय हांगा उजो पालोवपी दलाक नवीन वाहनां दिलीं. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकी विज्ञान संचालनालयांत न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडियो कॉन्फरन्सींग सुविधेचें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. साखींतल्या रविंद्र भवनांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं यंग इनोव्हेटर स्टॅम्प लॅब कार्यावळी अंतर्गत ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचें उक्तावण जालें. भारताच्या राष्ट्रपतींकडच्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमतान मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर ह्या वर्सा गोंयच्या पारंपारीक काबी कलेचे डिझायन पळोवंक मेळटले. आनी खेळात, कोरिया मास्टर्स बॅडमिंटन सर्त आयज सावन दक्षिण कोरियातल्या आसन शारात सुरू जातली. तन्वी शर्मा आनी किदांबी श्रीकांत सयत भारताचे हेर मुखेल खेळगडे हे सर्तीत आपली खेळां मोहीम सुरू करतले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो सवारा 32 मिनटां जाल्लीं आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळींत समेस्तांक मायेमोगाचो येवकार. कार्यावळींत आज आयकुया पंडीत जयतीर्थ मेवुंडी हांचें गायन. आपल्या गायनांत ते सादर करतात राग ललीत.

0: बरे विचार आमच्या आयुष्याक आमच्या चालणेक एक बरी वाट दाखयतात आनी ताचे खातीरच तांची गरज आमच्या आयुष्यांत आसता. 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो तुम्ही ऐकतात कार्यावळी नमस्कार गोवा. जाणून घेऊया आयच्या दिसाच्यो खास अश्यो घडामोडी जाणून घेऊ दिनविशेष सेगमेंटातल्यान.
1: दिनविशेष

5 ऑगस्ट दिनविशेष. आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी मार्फत दिवपी होमी जहांगीर भाबा पुरस्कार राष्ट्रीय पदार्थ विज्ञान प्रयोगशाळेचे संचालक प्राध्यापक इरोड सुब्रमण्यम राजगोपाल हांकां मेळ्ळो आयचे हे दिसा 1994 वर्सा. तर 1962 वर्सा देशांत संपार गेल्ल्या कामगारांक चिथयल्ल्या बद्दल आनी तेच वांगडा पासपोर्ट नासतना देश सोडून वचपाच्या आरोपा सकल नेल्सन मंडेला हांकां बंदखण फाव जाली तो दीस आशिल्लो आयचोच. 5 ऑगस्ट 1991 हे दिसा दिल्लींत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदार विराजमान जाल्यो न्यायमुर्ती लीला सेठ. त्यो भारतांतल्यो पयल्यो महिला न्यायमुर्ती ठरल्यो. आयचेच दिसा 1890 वर्सा पद्मभूषण पुरस्कार सन्मानीत भारतीय महाराष्ट्रीयन इतिहासकार लेखक आनी वक्ते तशेंच पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू दत्तात्रय वामन पोतदार उर्फ दत्तो वामन पोतदार हांचो जल्म जाल्लो. 5 ऑगस्ट 1930 हे दिसा अमेरिकन अंतराळवीर आनी वैमानीक अभियंता तशेंच चंद्रार पावल दवरपी पयले व्यक्ती नील आर्मस्ट्रॉंग हांचो जल्म जाल्लो. तर 1933 वर्सा जल्मल्ल्यो विजया राजाध्यक्ष त्यो मराठी लेखिका आनी समीक्षक तशेंच 1974 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्यो अध्यक्ष आशिल्ल्यो. हिंदी सिनेसृष्टीतली अभिनेत्री काजोल हांचो आयज जल्माचो दीस. फिल्मी दुनियेंत तांणी दिल्ल्या योगदाना बद्दल भारत सरकारान पद्मश्री भेटोवन तांचो गौरव केला. 2019 वर्सा आयचेच दिसा भारत सरकारान जम्मू आनी काश्मीर ह्या प्रदेशांचो विशेष दर्जो रद्द करून राज्याच्या 2 केंद्रशासित प्रदेशांत जम्मू आनी काश्मीर तशेंच

दिनविशेष सेगमेंटातल्यान आमी आयकल्यो आयच्या दिसाच्यो खास अश्यो घडामोडी 105.4 MHz FM रेनबो. तुम्ही ऐकलात कार्यावळ नमस्कार गोवा.

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्ज एफएम रेनबो चॅनला वेल्यान आम्ही उलयतात बरोबर 7:25 कोकणीतल्या प्रादेशिक खबरो ऐकूया आमच्या स्टुडिओतल्या आम्ही परत मेळटली 7:30 ह्याच कार्यावळीत ह्याच चॅनलाचेर.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं कवस्त बाबतींत तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. गोंयांत एसटी आरक्षणाची प्रक्रिया बेगोबेग पुराय करपाचें आस्वासन केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी दिलां. दिल्लींत अमित शाह हांची भेट घेतल्या उपरांत मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ही म्हायती दिली. विधानसभा वेंचणुके पयलीं एसटी आरक्षणाची कार्यवाही करपा विशीं चर्चा जाली. बेगिनात बेगीन एसटीक विधानसभेत आरक्षण मेळटलें. गोंयचे तरेकवार प्रकल्प तशेंच उदरगतीचे चर्चा करतनाच गोंय भेटीचें निमंत्रण हांवें तांकां दिलां. येत्या म्हयन्यांत भाजप मुख्यालयाच्या उक्तावणा खातीर हांवें निमंत्रण दिल्ल्याचें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार सांगलें. वेर्णा हांगाच्या न्यायवैजकी विज्ञान संचालनालयांत न्यायवैजक मानसशास्त्र विभाग आनी ई पेशी व्हिडियो कॉन्फरन्सींग सुविधेचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकीं उक्तावण जालें. हाचे वरवीं गोंय आपली न्यायवैजकी विज्ञान आनी फौजदारी न्याय वेवस्था आनीक घटमूट करतले. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी ह्या दोनूय सुविधांचें उक्तावण केलें. त्या उपरांत तांणी उलयतना सांगलें.
1: सगळ्यात पहिल्यात पहिली इट इज अ लाँग पेंडींग इश्यूज ऑफ द फॉरेन्सीक डिपार्टमेंट. हाजे जे आशिल्ले जे आज रिझॉल्व जाता आसतना म्हाका खूब बरें दिसता. फॉरेन्सीक सायकोलॉजिकल डिव्हिजन आनी व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज फॉर द ई पेशी न्याय संहिता हाजे आज इनॉग्रेशन केले. आमी सातत्यात पळयता स्ट्रेंथनींग फॉर द गोवा क्रिमिनल जस्टीस सिस्टम हे करपा खातीर टायम टू टायम वी हॅव टेकन मेजर स्टेप. ह्या हातूंतल्यान आनी ताजो इम्प्रुवमेंट इन अ फॉरेन्सीक सायन्स हातूंतल्यानूय बी आमी सातत्यात करीत आसा.
0: आमच्या खबराकारान दिल्ल्या म्हायती प्रमाण नवे न्यायवेजक मानसशास्त्र विभागात पॉलिग्राफी तपासणी आनी लॅड वॉयस एनालायझर ह्या सारकी प्रगत वैज्ञानीक साधनां सादर करतले. राज्याभायर प्रयोगशाळांचेर निंबून रावप उणें जातलें आनी फौजदारी तपासाचो वेग आनी अचूकता सुदारतली. हे विशीं उलयतना मुखेलमंत्र्यांनी सांगलें.
1: लोकांक वेवस्थीत रित्या न्याय मेळपाक जाय ताज्या खातीर ताजी इन्वेस्टिगेशन प्रॉपर जावप ही गरजेची आसता. आनी ती इन्वेस्टिगेशन प्रॉपर करपा खातीर त्या पद्दतीचो लॅब सेटअप ही फेसिलिटीज करपूय तितकेच गरजेचे आशिल्ले. ते पॉलिग्राफीक सिस्टम वीच इज वर्थ कॉस्ट ऑफ ₹28 लॅक्स, लेयर्ड वॉयस एनालायझर वीच इज कॉस्ट ऑफ ₹35 लॅक्स हे आज आमी हाडपाक शकले. व्हिडिओ कॉन्फरन्सींग फेसिलिटीज वीच इज ऑलवेज कोर्ट इज ऑल्सो प्रोमोटींग ती ई पी सी न्याय संहिता भारतीय न्याय संहितेच्या अंतर्गत 5 EPC व्हिडिओ कॉन्फरन्सींग रूम वीच इज कॉस्ट अप्रॉक्सिमेटली ₹41 लॅक्स ते बी आज आमी हांगासर स्टार्ट केले.
0: साखळीतले रवींद्र भवनात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांच्या हस्तुकी यंग इनोव्हेटर्स स्टॅम लॅब कार्यावळी खाला ऑगमेंटेड रियलिटी आनी व्हर्च्युअल रियलिटी कार्यशाळेचे उक्तावण जाले. ही कार्यावळ गोंय सरकारच्या विज्ञान तंत्रगिज्ञान आनी कोयर वेवस्थापन विभागान गोंय राज्य विज्ञान आनी तंत्रगिज्ञान परिशद, इंडो US विज्ञान आनी तंत्रगिज्ञान मंच, US मिशन इंडिया आनी स्टीम वर्सिटी हांच्या सहकार्यान आयोजीत केल्ली. ऑगमेंटेड रियलिटी, व्हर्च्युअल रियलिटी आनी हेर म्हत्वपूर्ण आनी उदेंत्या तंत्रगिन्याना मदल्या फुडारा खातीर आवश्यक कुशळटाय विद्यार्थ्यांक प्रदान करप हो हे कार्यशाळेचो हेत आसा अशें मुखेलमंत्र्यांनी हे वेळार उलयतना सांगले.
1: एट प्रेझेंट आमी नवीन नवीन जे शिकता तितूंत जस्ट तुका शिकपाची संद मेळ्ळी बिकॉज आर्टिफिशियल इंटेलिजन्स इट इज अ व्हर्च्युअल रियलिटी, एक्सटेंडेड रियलिटी, रोबोटीक, डेटा सायन्स, सायबर सेक्युरिटी आनी वेरियस थिंग्स. बट हे फ्युचर आसतले अशेंच हांव म्हणटा. हाज्याय पेक्षा न्यू टॅक्नोलॉजी इन फ्युचर ही येवपाकूय शकता. आमकां ताच्या खातीर रेडी रावचें पडटलें.
0: गोंयची दुर्मिळ आनी पारंपारीक कावी कला जतन करपी फामाद कलाकार सागर नायक मुळे हांणी एक अत्यंत खोशयेची खबर दिल्या. भारताच्या राष्ट्रपतींकडच्यान 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिसा निमतान मेळपी अधिकृत निमंत्रण पत्रिकेचेर हे वर्सा गोंयच्या पारंपारीक कावी कलेचे डिझायन पळोवंक मेळटले. सागर नायक मुळे हांणी खोस उक्तायतना गोंयच्या मातयेचो आनी संस्कृतायेचो हो व्हड गौरव आसा अशें म्हळां. आमची तांबडी माती आनी पारंपारीक कला आयज खऱ्या अर्थान सुंदर आनी भांगरा खिणांतल्यान वता. भारत सरकार, राष्ट्रपती आनी भारत मातेचे मना काळजासावन आभार मानता अशेंय तांणी म्हळां. पेडणे वजरी हांगा एक दूद उत्पादक शेतकारान गोंय सरकारच्या मुखेलमंत्री सुधारीत कामधेनू योजना आनी हेर कृशीक उपक्रमांच्या मजतीन आपल्या उपजिविकेत बरोच बदल घडोवन हाडला. ह्या येवजणेचो लावार्थी आनंद शेटे हांणी सांगले. ताणी सुमार 15 वर्सां आदी कामधेनू येवजणे खाला आपलो दुग्ध वेवसाय सुरू केल्लो आनी आतां हे वेवसायाच्या माध्यमांतल्यान ते आपल्या कुटुंबाचें पोट भरता. हे येवजणेन तांकां अदीक दूद दिवपी गाय आनी वैज्ञानीक पद्दतीन गोठो उबारपाक मजत मेळ्ळी. हे विशीं उलयतना आनंद शेटे
2: कामधेनू स्किमी अंडर गायी घेऊन धंदो चालू केला. आता म्हाका साधारण 15 वर्ष झाले धंद्यान. आम्ही हो धंदो चालू

0: आपचे पोटभरतल. तर त्या गव्हर्नमेंटच्या अंडर आम्ही मिल्किंग मशीन घेतलं, एक ग्रास कटर घेतला, जनरेटर घेतला आणि त्याच्या ह्याच्यावर आम्ही दूध काढतो.
1: हवामान. गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर हळडुवो इशारो जारी केला. हवामान खात्याच्या म्हायती प्रमाण उत्तर आनी दक्षिण गोंयात 5 आनी 6 ऑगस्टाक हळडुवो इशारो लागू उरतलो. ह्या काळात कांय सुवातींनी व्हड पावस आनी वराक 40 ते 50 नेटान वारें मारपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. कोरिया मास्टर्स बॅडमिंटन सर्त आयज सावन दक्षिण कोरियातल्या आसन शारात सुरू जातली. तन्वी शर्मा आनी किदंबी श्रीकांत सयत भारताचे हेर मुखेल खेळगडे हे सर्तीत आपली मोहीम सुरू करतले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरांपत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7 वरां जावन 20 मिनटांचेर. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो.

नमस्कार गोवा, गुड मॉर्निंग, सुप्रभात, शुभ प्रभात, परत एकदा येवकार नमस्कार गोवा कार्यावळींत कार्यावळींत या खिणाक ऐकुया राकेश ओमप्रकाश मिश्रा हांच्या आवाजातले हे गीत या कार्यावळींत.

बाजीगर करण अर्जुन दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, कुछ कुछ होता है कभी खुशी कभी गम सारख्या चित्रपटाच्या माध्यमातल्या सिनेरे रसिकांच्या मनाचे राज्य करपी 1992 वर्षा वयाच्या 16 पिराय चिरजाणी बेखुदी चित्रपटान सिनेमा सृष्टीत पावल दवरले ती काजोल देवकन. आज तांचो जल्माचो दीस. स फिल्मफेअर अवॉर्ड सयत 2011 वर्सा तांकां पद्मश्री हो चवथो व्हड नागरी पुरस्काराची ती मानकरी. आज 5 ऑगस्ट आज तांचो जल्माचो दीस. तांच्या सकाळ फिल्मातले हे गीत ऐकूया जे आमच्या ओठार सदांच आसता. उदित नारायण आणि अलका याज्ञिक हांचो जोड स्वर या गीताक.

आकाशवाणी पणजी मुखेल बिनो आज 5 ऑगस्ट आयचो असो दीस ज्या दिसा श्रीमती लैला सेठ पयली भारतीय महिला जांची नेमणूक उच्च न्यायालयाची पयली महिला मुख्य न्यायाधीश म्हण जाली 1991 वर्सा जाणी आपल्या सयत हेर बायलां खातीर वाट मेकळी करून दिली ह्या क्षेत्रात. तांचो जल्म 20 ऑक्टोबर 1930 दिसा लखनौ हांगा जाल्लो. तांच्या कामकाजा विशीं उलोवपा जाल्यार तांच्या व्हड कामगिरीत भारताच्या 15व्या कायदे आयोगांत तांची मुखेल भूमिका.

105.4 MHz FM रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळी नमस्कार गोवा. मंगळ एकमेनो, आमच्या खातीर आज ट्रॅफिक सिग्नल्स खूप कॉमन झाल्या न्ही. तर संवसारातलो पहिलो ट्रॅफिक सिग्नल, इलेक्ट्रीक ट्रॅफिक सिग्नल अमेरिकेतल्या ओहायो राज्यातल्या क्लिव्हलँड शारात युसीड एव्हेन्यू आणि ईस्ट 105 या रस्त्याच्या रस्त्यार झालो. 5 ऑगस्ट 1914 दिसा सुरू झाल्लो. 105.4 MHz एफ एम रेनबो, तुम्ही ऐकतात कार्यावळ नमस्कार गोवा. ऐकूया हरिहरन हांचो स्वर या गीता खातीर.

दंगल फिल्मा खातीर हो आवाज जॉनिता गांधी हांचो 165 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबो. तुम्ही ऐकल्यात कार्यावळ नमस्कार गोवा. 7:56 जाल्ली आसात. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर कार्यावळीतले हे निमाणे गीत पुरुषोत्तम पै हांचो स्वर या गीताक.

105.4 मेगाहर्ट्स एफ एम रेनबो तुम्ही ऐकलात कार्यावळ कातारांची कातारांच्या कार्यावळींत आम्ही आवाज ऐकलो ज्युनियर रॉड हांचो कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया नजर येता आनी रेन्यू गायतात मोगा खातीर

लॉरी ट्रावासो हांचा आवाज आम्ही ऐकला. या कतारा खातीर कतारांची ही कार्यावळी तुम्ही ऐकतात 105.4 MHz FM रेनबो चॅनलाचेर. कार्यावळीत मुखार ऐकूया त्रिस्का आणि एडविन गायतात कॉलेजीतलो मोग.

0: ब्रिक्स 2026 अध्यक्षपद सांबाळटना भारत आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन भोपाळान तिसरी ब्रिक्स संस्कृती कार्यपंगड बसका घडोवन हाडटा. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळां मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी राष्ट्रकुल खेळां सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. आता पुराय खबरो. पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरान जावपी थळाव्या वेंचणुकांक भारतान पुरायपणान फार्स अशें म्हणलां. अंदू जून म्हयन्या सावन ह्या कारवायेन उण्यात उणे 90 नागरिकांक मरण आयलां अशें प्रसार माध्यमांक म्हायती दितना विदेश वेव्हार मंत्रालयाचे प्रवक्ते रणदीर जैस्वाल हांणी म्हणलां.
1: पाकिस्तान अधिकृत कश्मीर में यह तथाकथित चुनाव पूरी तरह से एक दिखावा है. वास्तविक स्थिति तो वहां हो रहे जन प्रदर्शन और पाकिस्तानी बलों द्वारा की जा रही निर्मम हत्याओं की है. इस वर्ष जून से अब तक वहां जन प्रदर्शन जो चल रहा है उसमें 90 लोग मारे गए हैं और कई एक अन्य में घायल हुए हैं. पाकिस्तान की सत्ता व्यवस्था ने जनता के असंतोष का जवाब गोली से, संचार बंदी से, धमकी से और दमन से दिया है.
0: संसदेन जल्म आनी मरणांची नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 संमत केल्या आनी काल राज्यसभेन मान्यताय दिल्या. लोकसभेन हे विधेयक पयलींच संमत केल्ले. गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हांणी हे विधेयक वयल्या सभाघरांत मांडले. तातूंत जल्म आनी मरण नोंदणी कायदो 1969 हातूंत दुरुस्ती करपाचो हेतू आसा. विधेयक संमत जाले उपरांत राज्यसभा त्या दिसा खातीर स्थगीत दवरली. लोकसभेन काल विनियोग क्रमांक 3 विधेयक 2026 संमत केला. हाचे आदी अर्थमंत्री निर्मला सितारमण हांणी कर आनी हेर कायदे दुरुस्ती विधेयक 2026 मांडले. नीट पेपर लीक प्रस्नाचेर विद्यार्थ्यांनी केल्ल्या निशेधा वेळार पुलिसांनी केल्ल्या आरोपा सयत जायत्या प्रस्नांचेर विरोधी वांगड्यांनी व्यत्यय आयिल्ल्याचे सभाघरांत दिसून आयले. शेतकार खातीर इथेनॉल ही व्हड संद आसा अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग हांणी सांगले. नवी दिल्लीत जाल्ले अखिल भारतीय किसान समन्वय समितीच्या शिष्टमंडळा वांगडा जाल्ले बसकेंत मंत्री चौहान हांणी शेतकार फुडाऱ्यांच्यो सगळ्यो सुचोवण्यो आयकून इथेनॉलाचेर सरकार तांचे विचार गंभीरतायेन घेतले अशें आश्वासन दिले. इथेनॉल देशाची उर्जा सुरक्षितताय तशेंच शेतकारांक घटमूट करतली अशें तांणी मुखार सांगले. शेतकार संघटना सरकाराचे विरोधक न्हय तर धोरणांत भागीदार आसात अशें मंत्री चौहान हांणी स्पश्ट केलें. हे बसकेन शेतकार फुडाऱ्यांनी इथेनॉलाक तेंको दिलो आनी इथेनॉल म्हळ्यार शेतांतलें उत्पादन फकत बाजार मेरेन मर्यादीत उरचें ना, पूण पेट्रोल पंप आनी उर्जा बाजारांत पावतलें अशें तांणी सांगलें. खंयच्याय पिकाचे योग्य दर शेतकारांक पावप गरजेचें अशें शेतकारांनी सांगलें. ब्रिक्स 2026 अध्यक्षपद सांबाळटना भारत आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन भोपाळांत तिसरी ब्रिक्स संस्कृती कार्यपंगड बसका घडोवन हाडटा. ब्रिक्स संस्कृती मंत्र्यांचे बसके आदी सांस्कृतीक सहकार मुखार व्हरपा खातीर आनी मुखेल वाठारांनी एकमत तयार करपा खातीर हे बसकेन ब्रिक्स वांगडी राज्यांचे प्रतिनिधी एकठांय येतले अशें संस्कृती मंत्रालयान सांगलें. मजगती 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्र्यांची बसका आनी तिसरी ब्रिक्स वरिष्ठ अधिकाऱ्यांची बसका आयज सावन ह्या म्हयन्याच्या 7 तारखे मेरेन ओडिशाच्या भुवनेश्वरांत जातली. ह्या बसकांनी ब्रिक्स वांगडी देशांतले शिक्षण मंत्री, वरिष्ठ अधिकारी आनी प्रतिनिधी एकठांय येतले अशें शिक्षण मंत्रालयान सांगलें. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपलो द्विमासीक चलन धोरण नियाळ जाहीर करतली. आरबीआयचे राज्यपाल संजय मल्होत्रा सकाळी 10 वरांचेर मुंबयत निमाणो रेपो दर निर्णय जाहीर करतले. केंद्रीय बँकाचे चलन धोरण समितीची 3 दिसांची बसका सोमारा सुरू जाली. आरबीआय कोर रेपो दरांत बदल जावंक नासतना 5.25% दवरपाची शक्यताय आसा. उत्तर प्रदेश सरकार 60 वर्सां आनी ताचे वयर पिरायेच्या बायलांक राज्य येरादारी महामंडळांतल्या बशींतल्यान फुकट प्रवास दितले. 2026-27 वित्तीय वर्साच्या पयल्या पूरक अर्थसंकल्पांक उत्तर प्रदेश राज्य रस्तो येरादारी महामंडळाक हो उपक्रम चालीक लावपा खातीर 100 कोटी रुपयांची तरतूद केल्या. भारतीय जनता पक्षान आपल्या लोककल्याण संकल्पपत्रांत हो उपाय दिवपाचें उतर दिल्लें. हो निर्णय राज्यभरांतल्या लाखांनी वरिष्ठ बायलांक अर्थीक आदार दितलो, जाका लागून तांकां धर्मीक, सामाजीक, कुटुंबीक आनी भलायकी जतनाय संबंधीत गरजे खातीर प्रवास करपाक मेळटलें. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी

0: 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
1: वैजकी समुपदेशन समिती आयज नीट यूजी समुपदेशन 2026 खातीर पहिल्या फेरयेची नोंदणी सुरू करतली. अधिकृत वेळापत्रक प्रमाण फेरी एक नोंदणी एक आनी शुल्क फारीकणी 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट मेरेन दनपरा 3 वरां मेरेन उक्ती उरतली, जाल्यार शुल्क भरपाची सुविधा 12 ऑगस्टाक सांजेवेळा 6 मेरेन उपलब्ध आसतली. हातूंत वांटो घेवपी संस्था 4 ऑगस्टाक तात्पुरती आसतली. उमेदवारांक 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट मेरेन आपली निवडणुका भरू येता. 13 ऑगस्टाक सकाळी 11 वरांचेर निवड भरपाचे बंद जातले. चयन लॉकिंग सुविधा 12 ऑगस्टाक सांजेवेळा 4 ते 13 ऑगस्ट सकाळी 11 मेरेन उपलब्ध आसतली. राष्ट्रपती भवनातले अमृत उद्यानाचे उमाशेचे वर्सुकी 16 ऑगस्ट सावन लोकां खातीर उक्ते आसतले. लोकांक अमृत उद्यानाक 15 सप्टेंबर मेरेन भेट दिवंक मेळटली. ह्या काळांत सकाळी 10 ते सांजे 6 मेरेन उक्ती उरतली. राष्ट्रपती भवनांत निवेदनांत म्हणलां की 29 ऑगस्टाक राष्ट्रीय खेळा दिसा खेळगड्यांक आनी 5 सप्टेंबराक शिक्षक दिसा शिक्षकांक अमृत उद्यानांत खाशेली प्रवेश मेळटले. गार्डन ट्रेलान बाल वाटिका, पल्मेरिया गार्डन, बेनियन ग्रोव, बॉन्साई गार्डन, बेबलिंग बुक्स, स्टेलिन लॉन, लाँग गार्डन आनी सर्क्युलर गार्डन हांचो आस्पाव आसतलो. भेट दिवप्यां खातीर प्रवेश आनी भायर सरप नॉर्थ एव्हेन्यू रस्त्या लागसार आशिल्ल्या गेट क्रमांक 35 वयल्यान जातले. आसामभर व्हड प्रमाणांत पावस चालू आशिल्ल्यान राज्यांतल्या जायत्या वाठारांनी लोकजीण विस्कळीत जाल्या. ब्रह्मपुत्र आनी तिच्यो जायत्या उपन्हंयो धोक्याचो पावंडो हुंपला. भारतीय हवामान खात्यान आसामाच्या सगळ्या जिल्ह्यां खातीर येल्लो अलर्ट जारी केला आनी फुडल्या 24 वरांत राज्यभर व्हड प्रमाणांत पावस पडपाचो अदमास उक्तायला. आसाम राज्य आपत्ती वेवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्या प्रमाण आतां मेरेन शिवसागर, धेमाजी, गोलाघाट, चेरैडे, कामरूप महानगर सयत 10 जिल्ह्यांनी हुंवाराचो परिणाम जाला. काल हुंवाराक लागून जाल्ल्या घडणुकांनी आनीक 2 जाणांक मरण आयले आनी राज्यांत हुंवाराक लागून मरण आयिल्ल्यांचो आंकडो वाडला. मुख्यमंत्री डॉ हिमंत विश्व शर्मा हांणी काल शिवसागरांतल्या आधार शिबिराक भेट दिवन हुंवारांत त्रास जाल्ल्या वाठारांची तपासणी केली आनी हुंवाराक लागून परिणाम जाल्ल्या शिक्षणीक संस्थानांचे स्थितीचो नियाळ घेतलो. ह्या भेटी वेळार मुख्यमंत्र्यांनी ह्या विध्वंसक हुंवाराक जीव वचपी 10 जाणांच्या लागींच्या नात्यांतल्या लोकांक अर्थीक मजत म्हणून दरेकी 5 लाखाचे धनादेश दिले. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी बॉक्सिंग, जुडो आनी पॅरा एथलेटिक्सांक इतिहासीक कामगिरी करून राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. काल नवी दिल्लींत जाल्ल्या सुवाळ्यांत पदक विजेत्यांक भांगरा पदक खातीर 30 लाख रुपया, रौप्य पदक मेळोवपा खातीर 20 लाख रुपया आनी कांस्य पदक खातीर 10 लाख रुपया पुरस्कार भेटयले. खेळगड्यां कडेन संवाद सादतना मंत्री मांडविया हांणी खेळगड्यांक आपल्या खेळपाच्या करियरा भायर विचार करपाक सांगले आनी फुडल्या पिळगेंतल्या भारतीय खेळा खातीर योगदान दिवपाक सांगले.
2: सरकारने खेलो इंडिया स्कीम लाया, स्पोर्ट्स के लिए सारी फैसिलिटी व्यवस्था खड़ी करी. लास्ट वीक में 36,000 करोड़ रुपया दिया जो आपके लिए यूज करा जाए. सरकार स्पोर्ट्स इंफ्रास्ट्रक्चर और फैसिलिटी नहीं चलाई. आप जैसे जो एथलीट रिटायर करेंगे, जो स्पोर्ट्स को जीते हैं, मैं आपको कहूंगा कि आप चलाओ, पैसा हम देंगे. देश की आपसे बहुत ज्यादा अपेक्षा है. हमें हर बार नए लक्ष्य को तय करना है और लक्ष्य को अचीव करने के लिए प्रयास करना.
1: भारतीय हवामान खात्यान आयज आसाम आनी मेघालयांत उटंगराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. मजगतीं गोंय हवामान केंद्रान 4 ते 6 ऑगस्ट मेरेन राज्या खातीर येल्लो अलर्ट जारी केला. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. संसदेन जल्म आनी मरणांची नोंदणी दुरुस्ती विधेयक 2026 संमंत केल्या आनी काल राज्यसभेन मान्यताय दिल्या. शेतकी क्षेत्रा खातीर इथेनॉल ही व्हड संद आसा अशें शेतकी आनी शेतकार कल्याण मंत्री शिवराज सिंग हांणी सांगलां. ब्रिक्स 2026 अध्यक्षपण सांबाळटना भारत आयज सावन 6 ऑगस्ट मेरेन भोपाळांत 3री ब्रिक्स संस्कृती कार्यपंगड बसका घडोवन हाडटा. केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी राष्ट्रकुल खेळा सर्तीन भारतीय खेळगड्यांचो भोवमान केलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. मुखावले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.

105 उच्चार मेगा हर्ट्स एफएम रेनबो पर देखदा यो कार कतारांच कार्या मुळी ऐकूया या किनाक रोज फोन स्काईतात निस्त्या चेंका जार

पावण्यार 5 लाख रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

115 उच्चार में घाट से फेम रिन बो तुमका सगळ्या माय मोगाचं और विभरीती उकार सदाबहार की तंचा कार्यवळीत पाकिजा फिल्मा खातीर हो आवाज लता मंगेशकर हांचो, गुलाम मोहम्मद संगीतकार आणि या गीताचे गीतकार कमल अमरोही.

किशोर कुमार आणि लता मंगेशकरांचा जोड स्वर दुश्मन फिल्मातल्या या गीता खातीर लक्ष्मीकांत पॅरलाल संगीतकार आणि गीतकार आनंद बक्षी.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

आराधना फिल्मा खातीर मोहम्मद रफी हांचो स्वर, आराधना माफ करात, मोहम्मद रफी आनी आशा भोसले हांचो जोड स्वर आराधना फिल्मातल्या गीता खातीर आनंद बक्षी हांची ही रचना. 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो, तुम्ही ऐकतात सदाबहार.

कार्यावळ असा सदाबहार गीतांची. आमच्या स्टुडिओतल्या घड्याळाचेर वेळ जाल्लो आसा 9:32 आनी 36 सेकंद. कार्यावळी त्या खिणाक आयकुया अमर प्रेम फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो स्वर, आर डी बर्मन हांच्या संगीतांत ही गीत रचना आनंद बक्षी हांची.

संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी, आवाज किशोर कुमार हांचो, जाल्यार चित्रपट जवानी दिवानी 105.4 मेगाहर्ट्ज FM रेनबो तुमी आयकत कार्यावळ सदाबहार. सदाबहार गीतांची ही कार्यावळ मुखार व्हरतना ऐकुया अपना देश फिल्मा खातीर किशोर कुमार आनी लता मंगेशकर हांचो जोड स्वर, संगीतकार आर डी बर्मन, गीतकार आनंद बक्षी.

तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोंयचे सांस्कृतीक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2

लाख आणि राष्ट्रीय पाहुण्यार 5 लाख रुपयांची इनामा जिंकपाचीही संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कलागुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी, अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी।

105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो कार्यावळीचा सदाबहार गीतांची कार्यावळी ती ऐकण्याक ऐकूया. किशोर कुमार हांचो स्वर या गीता खातीर फिल्म असा परिचय. राहुदेव बर्मन संगीतकार आणि गीतकार गुलजार.

मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात 105.4 MHz FM रेनबो वाहिनीवरून. कार्यक्रमात ऐकूया सुरेश वाडकर व आरती अंकालीकर टिकेकर यांचे जोडस्वर या गीतासाठी.

त्यांचा स्वर. श्रोते हो, गीत रचना आहे शंख नील यांची. ऐकूया सुरेश वाडकर आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या जोड स्वरात.

ढगापरी शांत राहुनी श्रोते हो, हा स्वर होता देवकी पंडित यांचा आणि गीतरचना रमेश उभाये यांची. मराठी गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकूया, मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. सुरेश वाडकर.

साधना सरगम आणि जय मंगलदास ह्यांच्या आवाजात निघतेच तुम्ही ऐकले गीत तुझे गायताना. ऐकबॅनो कोकणी गीतांच्या गारवीन मुखावल्या स्वातीर ऐकूया रवींद्र साठे हांचो स्वर पंढरीनाथ लोटलीकर हांच्या गीतरचनेक, संगीत भूमानंद बोगम हांचे.

ऐकप्यानो निकतीच तुम्ही ऐकली दोतोर मनोहर राय सरदेसाय हांची गीतरचना आशा भोसले हांच्या स्वरान. कार्यवेन मुखाविल्या सुवातीर ऐकुया सिद्धनाथ भुयाव हांचो आवाज, उल्हास भुयाव हांची गीतरचना, संगीत उल्हास भुयाव हांचेच.

0: ऐकबॅनो 105.4 मेगाहर्ट्झ तो तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं एफ एम रेनबो चॅनल आणि कार्यवळ चालू असा हिंदी कोकणी गीतांची. करवीन मुखाविल्या सुवातेर घेऊया एक लहानसोच विसव.
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना के बारे में सुना है?
2: भारत सरकार का लक्ष्य सोलर पावर से बिजली बिल जीरो करने का भी है.
1: इससे आपका घर सूर्य घर बन जाता है, माने बिजली बिल जीरो. और अतिरिक्त बिजली पैदा हुई तो बिजली ग्रिड को बेचकर पैसे भी कमा सकते हैं. तो बैठे क्यों हो, अभी रजिस्टर करो pmsuryaghar.gov.in पर.
3: हर घर सूर्य घर.
4: तुमचे दायज तुमचो अभिमान, गोंयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोंयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरा वेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड

0: डाउनलोड करात. वांगडाच जिल्हा पावण्यार 50,000, राज्य पावण्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावण्यार 5,00,000 रुपयांची इनामा जिंकपाचीही संद. आमच्या मातीतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशात दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

ऐकपाय ना, तुम्ही ऐकतात 105.4 MHz एफ एम रेनबो चॅनल. काय घेणार तस मी आईज 12:05 तुमकां ऐकूंक मेळटली. फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. आयचो विशय आसा स्तनपान आनी डॉक्टर समिधा फडते आयची मुखेल सोयरी. जर तुमकां तुमचे कांय प्रश्न विचारपाचे आसत जाल्यार आमकां आमच्या फोन नंबराचेर फोन करचो. ताका लागून आमचो फोन नंबर आसा 0832-222-4457 आणि 2421-285. नंबर परतून एक फावट सांगता 2224457 आणि 2421285. मुजरत आमकां ह्या नंबरांचेर कॉल करात 12:05 ते 1 वर मजगतीं. ऐकूया कार्यावळीतले मुखावयले गीत कुणाल गांजावला हांच्या स्वरान, अशोक पत्की हांचे संगीत.

आयकपानो निकतेच समय ऐकलं सिद्धनाथ बोया हांच्या वजान श्रीधर कामत हांची गीतरचना. कार्यवयीन मुखावल्या सुवातेर ऐकूया नीलम पालेकर आणि प्रेमानंद वेळुसकर हांचा आवाज. दोतोर भिकाजी घाणेकर हांच्या गीतरचनेक संगीत पुरुषोत्तम पै आणि आनंद सातोसकर हांचे.

ॲकप्यानो निघतेच तुम्ही ऐकले सोनिया शिरसाट आणि लक्ष्मण नाईक ह्यांच्या वजन पूर्णानंद चारी ह्यांची गीतरचना, संगीत आशिले ER विनय हांचे. कोकणी गीतांच्या कार्यावळीत निमण्या सुवातीर ऐकूंक दिता श्रीरंग भावे हांचो स्वर, नंदन हेगडे देसाय हांची गीतरचना आणि यतीन तळावडीकर हांचे संगीत. ऐकूया हे कार्यावळीतले निमणे गीत आणि 12:05 ऐकूंक रावात फोन इन अस्तुरी ही कार्यावळ. आयची मुखेल सोयरी दोतोर समिदा फट्टे आणि विषय जावन आसा स्तनपान, सादर करपी चारुशिला देसाय.

श्री रंग भावे हांणी गायिल्लें नंदन हेगडो देसाय हांचें गीत तुमी आयकलें. संगीतकार आशिल्ले यतीन तळावलीकार आनी ह्या गीता वांगडा सोंपता सुगम संगीत. तुमचें दायज तुमचो अभिमान गोंयचें सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचें वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डावनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्लो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

0: कात्री मेळटा पळय न्ही सिझर,
1: ओके,
0: त्यो घेवन हळू कापल्यार जाता. ऑर इवन तुम्ही खंयच्याच सिस्टरीक नर्सिंग स्टाफाक हय रिक्वेस्ट केल्यार जाता की मातशी ही कापा म्हणून, ती वेवस्थीत पद्दतीन कापतली.
1: दोतोर, आतां आमी मेन स्तनपाना कडेन येवया. स्तनपान सप्तका निमतान हो विशय आमी तुमी घेतला. दोतोर, तशें पळोवपाक गेल्यार स्तनपान हो एक खूब जिवाळ्याचो असो विशय. म्हाका एक विचारचेशें दिसता, म्हाका एक खूब फोन आयिल्ले ऑलरेडी, पूण म्हाका एक म्हजो प्रश्न विचारचेशें दिसता की आतां सदांच आमी सदांच न्हय हालीं आमी खूब हेल्थ कॉन्शियस जाल्यात. आमी च्या पिनात, आमी ते हुनुदक पितात, मागीर तातूंत लिंबू घालून पितात, ग्रीन टी घेतात. सो ह्या विशयाचेर स्तनपान आनी ही आमची ग्रीन टी किंवां खुटी च्या हाका कितें संबंद आसा, तुमी कितें मार्गदर्शन करशात आमच्या आयकुप्यान?
0: हो तो बरो प्रश्न आसा, कारण आमी हे खूब पळयलां हालीं. आनी आतां मेन प्रॉब्लम कितें जाता की सगळीं पेरंट्स पयलीं गुगलाचेर वता आनी गुगल करता की ही गोश्ट आमकां बरी आसा काय ना, इंटरनेटार सर्च करता. तेजे मागीर खुबशे आन्सर्स येता जितून लोक जे वाचता आनी जे लोक डीप रिसर्च करिनासतना जे आसता पळय न्ही, ते येता की सेफ अनसेफ तेचे पयलींच कमेंट्स येता. पण एक्च्युली जर रियल स्टडीजर पळोवपाक वचत जाल्यार अशें म्हणटा की ग्रीन टीन न्ही एक एकदां ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन कमी जाता.
1: ओके,
0: आतां समज जर खंयची बायल जर पयलीं पासून पिवन आयल्या, हॅबिच्युअल आसा, जर सवय जर जाल्या, बिकॉज इट इज रीच इन एंटीऑक्सिडंट, तेचे हांव ना म्हणिना, पण थोडे न्ही हर्बल प्रोडक्ट्स ब्रेस्ट मिल्क प्रोडक्शन इनहिबिटर्स म्हणटा ताका, तातूंत एक्च्युली मिल्क प्रोडक्शन कमी जाता. आनी जर कन्सिस्टंटली कितें आसता, पयले 2 दीस दूद कमी येता, मागीर पयले 2 वीक आनी मागीरचे 2 म्हयन्यांनी एवरी 2-2 विकांनी ब्रेस्ट मिल्काची क्वॉलिटी क्वांटिटी चेंज जाता. जशी भुरग्याची जशी वाड जाता, तशी सिमिलरली आमचे नैसर्गीक पद्दतीन एक आवयचें दूद त्या भुरग्याक लागून तशें तशें त्या प्रमाणान चेंज जायत वयता. म्हणजे जर एक जर भुरगो जर प्रिटम जाला जाल्यार ताच्या आवयचें दूद आनी जेचो भुरगो 9 म्हयन्याचें जाला तिचें दूद हातूंत खूब डिफरंस आसता.
1: ओके,
0: सो अकॉर्डिंगली जेन्ना ग्रीन टी घेता न्ही, खंय ना खंय तरी वयर सकयल जाता, इट डज अफेक्ट. आनी आतांचे ग्रीन टीन कॅफेनूय आसता, सो मातशें लक्ष दिवपाक जाय की कितलें घेता तें. सामकेंच जर बंद करपाक मेळटा जाल्यार बेस्ट, 1-6 म्हयने बंद केलें म्हणून कांय प्रॉब्लम जायना. आनी समज जी वेट कॉन्शियस आसा की वजन कमी जावपाक जाय ग्रीन टीन, सो जेन्ना एक आवय पळय बरे भशेन स्तनपान करता न्ही 6 म्हयने, जितलें वजन प्रेग्नन्सीन गेन जाता तें आपुणूच कमी जाता. सो ग्रीन टी मातशी अवॉयड केल्यार बरी, बट अवॉयड करपाक जर जायना जाल्यार लिमिटेड टू 1 कप एका दिसा
1: कमी करप.
0: इवन जी च्या कॉफी म्हणटा पळय अप टू 200 मिलीग्राम अशें ऑनलायन येता, बट तशें ना. मॅक्झिमम यू कॅन हॅव इज 120 ml इन अ डे, एक तर सकाळचे ना सांजचे. आनी न्ही एक म्हाका मॅसेज सगळ्या आवयक स्पेशली धाडपाक जाय, ऑलरेडी न्हीद खूब अफेक्टेड जाता जेन्ना भुरगीं जाता तेन्ना, आनी च्या कॉफी ग्रीन टी घेतल्यार खंय ना खंय तरी न्हीद आनी अफेक्ट जाता.
1: ओके,
0: सो मातशी रेस्ट घेवपाक जाय जाल्यार मातशी च्या कॉफी मातशी कमीच करपाक जाय.
1: सो थोडे भितर म्हणजे साध्या शब्दांनी सांगप जाल्यार ग्रीन टी इज नॉट एडवायजेबल, म्हणजे स्तनपान दुदा खातीर
0: हय
1: 1-6 महिने बंद करत जाल्यार ते भुरग्या खातीर बरें जाता. दोतोर, ह्याच म्हजो प्रश्न आशिल्लो. सो म्हाका दिसता म्हज्या आयकुपी भयणीक खूब बरी इन्फॉर्मेशन मेळ्ळ्या. एक किर्ती राहुळ म्हणून ताणें उस्कयच्यान म्हाका फोन केल्लो, ताणें विचारलां स्तनपान करपी आवय आनी भुरगें हातूंत एक वेगळोच रिलेशन आसता, तांचें नातें आसता, पूण केन्ना केन्ना सिझेरियन जाल्यार त्या बायलेक स्तनपान करपाक अडचणी येतात, जाल्यार ताजेर उपाय आनी उपचार कितें? म्हणजे म्हाका दिसता पयलीं आमी धन्यवाद म्हणुया किर्ती राहुळ हाका उस्कयच्यान ताणें फोन केल्लो. दोतोर, आवयक दिसता न्ही देवा आतां आपलें दूद मेळना जाल्यार ताजेर कितें शारिरीक मानसीक परिणाम जाता असोय ताजो अर्थ जाता, सो तुमी कितें सांगशात?
0: तर किर्ती, तुमचो प्रश्न बरो आसा, थँक्यू तो विचारलो म्हणून. तर पयलीं न्ही तुमी म्हटलें सिझेरियन इज अ व्हेरी स्ट्रेसफूल प्रोसेस, ऑपरेशन जाता, खंयच्या आवयक नेक्स्ट 48 hours मातशी रेस्ट घेवचीच पडटा, तितून प्लस स्ट्रेस आसता, तितून जर आनीक स्ट्रेस घेतलो की दूद येना जाल्यार मागीर आनीक स्ट्रेसफूल जावन आनीक दूद कमी जाता. तर अशें केन्नाच आसना की आवयक दूद जायना, पण हय प्रश्न विचारला म्हणून सिझेरियन जावं किंवा नॉर्मल डिलिव्हरी जावं, पयले 2 दीस दूद खूब कमी येता.
1: ओके,
0: तुमकां सांगू एके फावटी जेन्ना भुरगो जाता पळय न्ही, पयले दूद फक्त 5-15 ml आसता, म्हळ्यार 1 चमचो. आमी आवयांक स्ट्रेस येता की अरे इतलेंच दूद आयलां आतां कितें करचें, पण जें दूद येता पळय न्ही तितलें पुरो, कारण जेन्ना भुरगो जाता

0: दोतोर आशा भोसले यांच्या आवाजातले हे साद म्हजो मुखावेलो प्रश्न. तुम्ही भुरग्यांची दोतोर आणि खास करून जाल्ल्या भुरग्यांची. स्तनपान हो आयचो विषय. थोडे भितर स्तनपाना विशीं तुम्ही कितें सांगशात?
1: स्तनपान म्हळ्यार ब्रेस्ट फिडींग एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट. आतां तर अशें म्हणटा की स्तनपान म्हळ्यार अमृत. आनी आतां एक्चुली ह्या वर्साची थीम ब्रेस्ट फिडींग वीक आतां चालू आसा 1 to 7 August. ह्या वर्साची थिमूय तशी आसा की जें आमचे कडेन ऑलरेडी आसा न्ही ताका स्ट्रेंथन करा. हाचें मिनींग कशें? फॅमिली सपोर्ट. घरच्यांनी खूब आधार दिवपाक जाय आवयक. जाता तितले लोकांक सांगपाक जाय की ब्रेस्ट फिडींग कित्याक इम्पॉर्टंट. आनी मेन सगळ्या आवयांक बीन कळून येवपाक जाय की स्तनपान म्हळ्यार फक्त भुरग्यांकूच न्हू, आवयकूय खूब म्हत्वाचें. आतां तुमी प्रश्न विचारलो म्हणून सांगता. भुरग्यांनी तर आमी म्हणटात की डायरिया आसूं, लूज मोशन्स, निमोनिया हाचे प्रकार खूब कमी जाता ब्रेस्ट फिडींग करता तेन्ना. खुबशी इन्फेक्शन हय इम्युनोग्लोबुलिन्स. आतां तर नवे एक गोष्ट ब्रेस्ट मिल्काची इतलो रिसर्च चालू आसा की तितून फायंड आउट करून येयला की एक्च्युली स्टेम सेल सुद्दां आसता ब्रेस्ट फिडींगेन. ह्युमन मिल्क ऑलिगोसॅकराइड म्हणून आसता. मागीर ताच्या भायर लॅक्टोफेरीन खुबशे आसता, खूब हजारांनी आसता, जितून एक्च्युली अशें म्हणटा की इट इज द फर्स्ट वॅक्सीन.
0: ओके,
1: आमी जेन्ना बाकीची जी वॅक्सिनेशन दिवपाक वता ऑर पोलिओ टिकाकरण, जाल्यार अशें म्हणटा की आवयचें दूद हें फर्स्ट टिकाकरण, स्पेशली पयले 2 दीस, कारण तितून जी इम्युनिटी मेळटा पळय न्ही ती लायफ लाँग भुरग्यांक प्रोटेक्ट करता. आनी खंयच्या आवयन जर पयले 6 महिने फक्त आवयचें दूद दिवपाक जाय, कारण आतां खुबशे पेरंट्स म्हणटा न्ही ना म्हज्या भुरग्याक उदक जाय, गरमेन कितें करपाचें. तर एक म्हाका सांगपाक जाय की आवयच्या दुदान न्ही 87% उदक आसता. जर ऑलरेडी इतलें उदक आसा म्हणजे नैसर्गीक पद्दतीन तुमच्या भुरग्याक जाय तितलें उदक ऑलरेडी मेळटा. ताच्या भायर एक्स्ट्रा उदक दिवपाची गरज ना. तुमकां जर दिसता मातशें चड फीड करा, एक 20 मिनटां जाग्यार 30 मिनटां फीड करा. आनी न्ही एक पॉयंट फीड करतना न्ही एकेच सायडीच्यान पयलीं फीड करपाक जाय, मागीर दुसरी सायड दुसरी फावटी यूज करपाक जाय. कारण पयले 10 मिनटांनी पातळ दूद येता, तितून फक्त भुरग्याची न्ही तान भागता. आनी मागीरचे 10 मिनटांचे जे दूद आसता ते एक्च्युली भितर खूब फॅट्स आसता, तितून ब्रेन डॅवलपमेंट ग्रोथ तितून सगळें जाता. सो सगळ्या आवयांक म्हाजो मातशी ही रिक्वेस्ट, जेन्ना फीड करता तेन्ना न्ही एटलिस्ट 20 मिनटां एकेच सायडीच्यान करा एके फावटेक. नेक्स्ट टायम फीड करता तेन्ना मागीर दुसरी सायड यूज करा, पण जाता तितलें मातशें फॉलो करा. आय नो एक एकदां डिफिकल्ट जाता, ब्रेस्ट घट जाता, पण मातशें ट्राय करा. ट्राय केल्यार सगळें पॉसिबल आसा.
0: आणि आपल्या भुरग्यां खातीर हे करप जाल्यार हे कांयच न्हय, कारण भुरगेच म्हणजे सगळे आसता न्ही आवयचे. दोतोर एक प्रश्न आयला. प्लॅटिल्डा मारिया गोमिश कोलवा सावन त्यो विचारतात की स्तनपान करपी अस्तुरेची कशी जतनाय घेवप, अर्थात घरच्या मनशांनी तिका कसो आदार दिवप.
1: एकूच म्हणणे
0: हय,
1: न्हिदपाक दिया.
0: सो
1: आवयची न्हीद सामकी इम्पॉर्टंट. तर हांव तर सगळ्यांक इतलें सांगता, जेन्ना भुरगो न्हिदता तुमी न्हिदा. तर घरच्यांचो सपोर्ट होच जाय की मातशें घराची कामां आसूं. आतां आवयक स्वताची कामां तिका करचीच पडटलीं, भुरग्याचें करचेंच पडटा, पण शक्यतो घरांतली कामां जर तुमकां हेल्प करपाक मेळटा जाल्यार ती करा, सपोर्ट करा. एक ल्हानशी गोश्ट हांवें तशी सांगली, जेन्ना तुमी हॉस्पिटलान वयता पयलीं भुरग्याक धरूंक वच्या पयलीं आवयक विचारा, बाय तूं कशें आसा, इतलेंच विचारा. तितूनच पळया की तिका कितलें बरें दिसतलें.
0: पॉझिटिव्हिटी,
1: पॉझिटिव्हिटी तुमी तिका बरें म्हणजे तिका मागीर दिसतलें की सर आपूणय अजून इम्पॉर्टन्स आसा. एक एकदां जेन्ना सगळो फोकस भुरग्याचे वयता न्ही तेन्नाच आवयो आमी म्हणटा पळय पोस्टमॉर्टम ब्लूज डिप्रेशन ते तेका लागून जाता, बिकॉज ते सपोर्ट मेळना. पण आतां अशें जाता की न्युक्लियर फॅमिली सगळी फूल फॅमिलीत कामाक वता, इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट. पण इवन जर तुमी रातची आसा जाल्यार कशें करपाचें, लायक आवय जर न्हिदल्या तुमी एक टर्न घेवन 2 वरांनी 3 वरांनी तिका याद करपाचें की बाय मातशें भुरग्याक फीड करपाक जाय, भुरगो उठ्ठो.

0: तुमकां विचारपाक जाय. अशें खूब स्ट्रेसफूल खीण आसतलें न्ही हॉस्पिटलान.
1: पिडियाट्रीक इज अ व्हेरी स्ट्रेसफूल डिपार्टमेंट. स्ट्रेस खूब आसता. जेन्ना शिकता तेन्ना स्ट्रेस आसता, शिकून जावन मागीर काम करता तेन्ना स्ट्रेस आसता, बिकॉज मेन भुरग्यांक सांगपाक
0: कळना.
1: आनी नवजात शिशूक तर खरेंच कळना. सो तांकां पळोवप, तांचे कितें सायन आसता, प्लस आमकां सगळ्या पेरंट्सांचेर पालकांचेर रिलाय जावचें पडटा की
0: आपल्या
1: पालकांनी अशें सांगलां बट खरेंच तशें आसा काय ना. एक एकदां पालक चड सांगलें जाल्यार मागीर ओवर ट्रिटमेंट जाता, कमी सांगलें जाल्यार ट्रिटमेंट सारकें जायना. ताका लागून स्ट्रेस खूब आसता. बट एट द एंड ऑफ द डे न्ही सेटिस्फॅक्शन चड आसता की चल हांवें आज बरें काम केलें.
0: पूण दोतोर, त्या स्ट्रेस रिलिव्हींग तुमी कितें करतात?
1: स्ट्रेस रिलिव्हींग ट्रॅव्हलिंग एक दोन तीन म्हयन्यांनी, जेन्ना आमकां डिटॉक्स तर करचेंच पडटा हॉस्पिटलांसून भायर आयले की हॉस्पिटला बद्दल चिंतप ना.
0: ते प्रत्येक कामान आसता न्ही
1: दोतोर. हय, फक्त लोक जेन्ना कंटिन्यू हाली ते व्हॉट्सॅपा लागून लोक मेसेजी बीन करता.
0: दोतोर पळया, आतां खंयचेंय काम करून आमी, आतां हांव घरा गेले की म्हाका प्रत्येकाक, आतां ऑफिशियल ऑफिसांतल्या लोकांक घरा गेले की तशें टेन्शन नासता. पूण तुमकां आसता न्ही, मागीर तुमी केन्नाय कॉलार आसता, वी आय पी ड्युटी आसता, आनी तो जाल्लो भुरगो ताचें कितें. सो दीस इज द डिफरन्स बिट्वीन तुमचें काम आनी आमचें काम न्ही. सो तुमी अशा वेळार तुमकां मना खातीर तुमी कितें करतात फ्रेश जावपाक?
1: हांव पर्सनली तर म्युजीक आयकतां.
0: ओके.
1: ऑर जाता लायक वॉकाक वचपाचें. ऑर एक फायदो की गोवा मेडिकल कॉलेजीन की आमी खूब जाणां आसता. सो उलोवप जाता, भायर गेली च्या घेतली येयली, तितून मातशें खूब टेंशन तरी कमी जाता. बट म्युजीक जसो तुमचो प्रोग्राम चालू आसा न्ही, सुंदर गीतां आयकूनय स्ट्रेस कॉर्टिसॉल खूब कमी जाता.
0: दोतोर खूब खूब धन्यवाद. तुमी मुद्दम आमच्या स्टुडिओत आयली. आयकपेनो फोन इन अस्तुरी कार्यावळ तुमी आयकतात एफ एम रेनबोच्या वितरावणेंत आनी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान. डॉक्टर समीदा फडते स्तनपान ह्या विशयाचेर आमच्या लागीं संवाद सादतात. दोतोर, तुमचें आवडीचें गीत हांव वाजयतांच, पूण हांव तुमकां एक गजाल सांगपाक सोदतां की आमचो हो कार्यक्रम आमी न्यूज ऑन एर ह्या एपा वेल्यानूय आमचे आयकुपी आयकुपाक शकतात. म्हणजे पयलीं कशें, आतां खूबदां म्हणप जातात, तुमी आतां म्हळें न्ही की वॉट्सॅपाक लागून खूब मॅसेजीस येता, तशें आतां एक बेठेच लोक म्हणटात आं रेडियो कोण आयकता, आमी गाडयेन बसले की आयकता. पूण तशें ना, आमचो रेडियो आयकुपाक तुमकां रेडियो सॅटूच जाय म्हणून ना, तुमच्या मोबायलाचेर फोनाचेर तुमी न्यूज ऑन एर हें एप डावनलोड करून मागीर थंय लँग्वेज सिलेक्ट करून, स्टेट सिलेक्ट करून आमचो गोंयचो रेडियो एफ एम रेनबो आनी म्हादय चॅनल तुमी आयकुपाक शकतात. सो आयकपेनो आयकत रावात ह्या खिणाक ही फोन इन अस्तुरी आनी दोतोर समीदा फडते हांच्या आवडीचें गीत.

0: खूब मेळटा
1: मेळटा.
0: आनी मेन म्हळ्यार पेरंट्स जेन्ना आशिर्वाद दिता तेवूय खूब बरें दिसता.
1: एक्झॅक्टली. दोतोर मागीर आतां पेशंट गेले, भुरगे बरे जावन गेले किंवां नॉर्मल गेले, मागीर ते तुमचे कडेन कॉन्टेक्ट्स बी दवरतात खूब.
0: एक्चुअली नंबर तर आमी शेअर करिना बिकॉज गव्हर्मेंट हॉस्पिटल
1: बरोबर.
0: न्ही, प्रायव्हेटान
1: पूण
0: जाल्यार इट इज इझियर टू
1: तुमचे वागप
0: पण
1: वेगळे न्ही.
0: हय, पण फॉलोअप जेन्ना परत यो म्हणटा आमी आमच्या ओपीडी ओर आमचो युनिट डी आसता तेन्नाच आमी यो म्हणटा शक्यतो बिकॉज एक कंटिन्युटी
1: ते
0: उरता.
1: उरता बरोबर.
0: पण आमी हांव तर सदांच सांगता की आयज तूं सारकें जाल्यार परत केन्ना येवं नाका, म्हणजे परत केन्ना सीख पडनाका.
1: ओके. सो दोतोर तुमकां तुमच्या अशी लक्षांत राविल्ली खूब भुरगीं आसा. आतां तुमी जेन्ना उलयता तेन्ना हांव तुमच्या चेहऱ्याचेर एक वेगळें समाधान पळयता, हॅप्पिनेस पळयता. आनी न्ही आपल्या कामा प्रती आपली आपली कितें म्हणुया ओढ किंवां तुजी प्रामाणीकपणां तुमकां खूब कितें दिवन वता. सो हें सगळें तुमकां कशें साध्य जाता? तुमचे आदर्श कोण आनी हाजें श्रेय तुमी कोणाक दिशात?
0: आदर्श म्हळ्यार म्हाका अशें दिसता की आमकां देव खूब दिता, भरभरून दिता. आनी आमी जो वर्ड यूज करता ग्रॅटिट्यूड, आय बिलीव अ लॉट इन ग्रॅटिट्यूड. प्रत्येक गोश्ट जी जाता पळय न्ही, इवन वायट सुद्दां जाल्यार थँक्यू म्हणपाक जाय. बिकॉज जेन्ना तुमी थँक्यू म्हणटा तेन्ना देवूय आयकता की ओके, हाका खबर आसा की हेजे कडेन कितें आसा तें खूब आसा, सो आपणें हाणीन दिवया. सो देवाक हांव खूब मानता, म्हजें सगळें कितें हांव आसा आयज देवाच्या कृपेनूच आसा. अशेंच सेकेंड, म्हज्या मम्मीन खूब हार्ड वर्क केल्या, सिंगल मदर रेजिंग मी एंड माय सिस्टर. सो तिचेय खूब एफर्ट्स
1: आशीर्वाद,
0: आसा, आशिर्वाद
1: पाठबळ.
0: आसा. सो फॅमिली सपोर्ट तरी बरो आसा. आनी हय, बट हांव म्हाका अशें दिसता म्हजी मम्मी सुद्दां म्हणटा की हार्ड वर्क खूब करता तूं, बट म्हाका दिसता की आमची कर्माय बरी दवरपाक जाय. ऑनेस्टी इज द बेस्ट थींग. आनी सदांच न्ही ग्रेटफूल आसपाक जाय, प्रत्येक गोश्टीक थँक्यू म्हणपाकूच जाय. आनी बाकी सगळो देवाचो आशिर्वाद, तेच्या वयर आनी कांयच ना.
1: ना दोतोर, तुमकां हांव खूब खूब देव बरें करूं म्हणटा, कारण तुमी इतली
0: थँक्यू सो
1: सुंदर
0: मच.
1: उलयतात. दोतोर तुमी म्हळें की आपूण सगळें आवयक श्रेय दिता, कारण ताणें तिणें तुमकां वाडयली, ल्हानाचें व्हड केली. ह्या फिल्डांतलो तुमचो आदर्श कोण?
0: ह्या फिल्डान एक्च्युली आजून पर्यंत तरी हांवें कोण आदर्श असो दवरूंक ना. इतलेंच दिसता की आयज बरें काम करचें,
1: सो
0: फाल्यां
1: आपलें
0: मातशें आनीक
1: काम.
0: बरें
1: ओके.
0: आपलें काम. सो आय थिंक काम इज द मेन इम्पॉर्टंट थींग, की आयच्या दिसा हांवें हें सगळें कंप्लीट करपाक जाय. आयची हांव ओपीडी करता ती बरे भाशेन वचपाक जाय. सो इट्स लायक एवरी डे हांव चिंत्ता की जस्ट आयचो दीस बरो वचो. सो आजून पर्यंत तरी आदर्श बीन अशें कांय दवरूंक ना, बिकॉज म्हाका दिसता की आमी स्वताचेरूच जाता तितलें इम्प्रूव करपाक जाय.
1: आनी स्वताचेर एक विश्वास दवरपाक जाय.
0: हय, की हांव जें करता तें करेक्ट
1: सारकें
0: आसता
1: करता.
0: आनी जें हांव करता तें सारकें जातलेंच.
1: सो परत म्हाका एक प्रश्न पडटा की ही सगळी शाणेपणां म्हणजे खरें वागप ही तुमकां कशी कितें इतल्या ल्हान वयार आयली?
0: आय थिंक एक्सपिरियन्स खूब कितें शिकयता गोश्टी.
1: बरोबर बरोबर.
0: आनी म्हजे बाबा अशे खूब समजूतदार पद्दतीन अशे, ही वॉज व्हेरी पेशंट मॅन. पण म्हजी मम्मी खूब स्ट्रिक्ट आशिल्ली पयलीं, हांव तिका सदांच म्हणटा की ती स्ट्रिक्ट आशिल्ली म्हणून इतले सगळ्या बऱ्यो गोश्टी आयल्यो. बिकॉज डिसिप्लीन जाय पडटा, एक रुटीन जाय पडटा, स्ट्रक्चर जाय पडटा. एक गोश्ट घेतली जाल्यार ती कंप्लीट करपाकूच जाय, हो एक ध्येय आसपाक जाय. ते सगळें म्हाका म्हज्या पेरंट्सां कडल्यान आयला.
1: सो तुजे आई बाबाच तुजे आदर्श.
0: हय,
1: आमचोय बी तुमच्या आई बाबांक नमस्कार.
0: थँक्यू
1: दोतोर
0: सो मच. तुमचे
1: दोतोर
0: देव खूब बरें करूं, कारण
1: दोतोर
0: सगळें तुमी विचारले आनी
1: ना एक
0: बरें दिसलें हांगार येवन.
1: दोतोर 3 मिनटां आसात म्हज्या आयकुपी भयणीं खातीर तुमची मॅसेज.
0: म्हजी मॅसेज हेच की जेन्ना पळय आवय एक प्रेग्नंट आसता पळय न्ही, तेन्ना चिंतू नाका की फुडें कशें जातलें. इन्जॉय तुमचे प्रेग्नन्सीचे जे म्हयने आसता 9 महिने, ते बरें इन्जॉय करा, बरी तुमची काळजी घेया, आनी जाता तितली रेस्ट घेया. बट एट द सेम टायम अशी एक्टीवूय रावा. डोंट अनलेस डॉक्टर टेल्स यू टू डू बॅड रेस्ट, जाता तितले सगळे एक्टिविटी तुमच्यो चालू दवरा.
1: नाजाल्यार
0: यू
1: थोडे.
0: हय, यू कॅन वर्क टील द डे ऑफ डिलिव्हरी. इतले जर तुमकां स्ट्रेसफूल ना, यू कॅन वर्क. पण जर दोतोरान सांगलें बॅड रेस्ट जाल्यार बॅड रेस्ट घेया. मागीर भुरगो जालो की याद दवरा की तुमची सेल्फ रिस्पॉन्सिबिलिटी आसता, स्वताची बरी काळजी घेया. जेन्ना भुरगो न्हिदता तेन्ना न्हिदा, तुमचे कडेन जर गोश्ट जायना जाल्यार ती सांगा, एक्सप्रेस करा, आनी फॅमिलींसून सपोर्ट घेवपाक ट्राय करा. एटलीस्ट ट्राय करा. खंयची गोश्ट मागपाक स्ट्रेस घेवं नाका की अरे लोक कितें म्हणटलो की हांव मागता ना. तुमकां जें फील जाता तें तुमी सांगा. तुमी जाय तें खावपाक शकता, फक्त एक्स्ट्रा खाया. कारण अशें म्हणटा की जेन्ना जेन्ना प्रेग्नंट आसा तेन्ना 300 किलो कॅलरीज एक्स्ट्रा खावपाक जाय. म्हळ्यार एक मील तुमी एक्स्ट्रा खावचेच पडटा, एक तर सकाळचे 10 सुमार मिड डे मील, ऑर इन द इवनींग यू कॅन ईट. बट लॅक्टेशन जाताना 2 मिल्स एक्स्ट्रा वाढोवची पडटा. सो ते

तुमचे दायज, तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दायज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद. केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्हा पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आतां अख्ख्या देशाक दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.

ऐकपानू निकतेस तुम्ही ऐकले आल्फ्रेड रोज आणि रिटा रोज हांच्या आवाजातले कातार. तुम्ही ट्यून इन केले 105.4 मेगाहर्ट्झांचेर FM रेनबो. 1 वर जाऊन 30 मिनटां जाल्ली आसा. ऐकूया कोंकणीतल्यान कांय मुखेल खबरो.

आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455 नंबरार कॉल करात.

श्रोते हो, 105.4 मेगाहर्ट्स वरती आपण ट्यून इन केला आहात आकाशवाणी पणजी केंद्राचा FM रेनबो चॅनल बरोबर 2 वाजलेले आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात सर्वात आधी ऐकूया आशा भोसले यांचं स्वर. सुधीर मोघे यांची गीतरचना, सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेलं हे आहे पुढचं पाऊल या चित्रपटातील गीत.

श्रोतेहो, नुकतीच आपण ऐकलीत प्रवीण दवने यांची गीतरचना सुरेश वाडकर यांच्या स्वरात. संगीत होतं संजयराज गौरीनंदन यांचं. श्रोतेहो, पाऊस म्हणजे निसर्गाचे प्रेमपत्र आणि मातीचा जिवंत सुगंध. पाऊस फक्त शरीराला भिजवत नाही तर मनातील जुन्या आठवणींना आणि प्रेमाला नवसंजीवनी देतो. पाऊस शिकवतो कितीही वेळा पडलो तरी पुन्हा ताठ मानेने उठायचे. पाऊस आणि आठवण यांचे नाते घट्ट आहे. पाऊस अंगणात पडतो आणि आठवण मनात दाटते. पाऊस म्हणजे आकाशाने धरतीवर पाठवलेले प्रेमाचे एक सुंदर प्रतीक आहे. मातीचा मंद सुवास आणि पावसाची पहिली सर मन शांत करते. पावसात भिजणे म्हणजे आपले लहानपण पुन्हा एकदा नव्याने जगणे होय. ऐकूया पुढचं गीत सुरेश वाडकर आणि वैशाली पाडे यांच्या स्वरात. काट्याची मखमल या अल्बममधून हे गीत आहे. गीतरचना दिलीप पांढरपट्टे यांची.

श्रोते हो, नुकतंच आपण ऐकलत आशा भोसले यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना. संगीत होतं श्रीधर फडके यांचं. मराठी गीतांच्या कार्यक्रमात शेवटचं गीत ऐकूया स्वप्नील बांदोडकर आणि बेला शिंदे यांच्या स्वरात.

नमस्कार, हांव मानसी वाळवे. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयांत आयज वाऱ्यासयत नेटान पावस पडपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान सांगलां. 5 ते 7 ऑगस्ट येलो अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश, बिहार, कोकण, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, अस्तम बंगाल, सिक्कीम, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडांत आयज उटंगाराचो पावस पडटलो असो भारतीय हवामान खात्याचो अदमास आसा. उत्तर कर्नाटकांतल्या यादगीर जिल्ह्यांतल्या कडेचूर बडियाल उद्देग वाठारांत आयज रासायनीक लीक म्हळ्यार चुकून गळटी जाल्ल्यान गुदमरून 3 कामगारांक मरण आयला. 2 कामगारांचेर रायचूर हॉस्पिटलांत उपचार सुरू आसात. आयज सकाळी ही घडणूक घडली. राष्ट्रपती भवनाचे अमृत उद्यान वर्सुकी प्रदर्शना खातीर 16 ऑगस्ट सावन सामान्य लोकां खातीर उक्ते आसतले. 15 सप्टेंबर मेरेन लोकांक अमृत उद्यानांक भोंग मेळकी आसतली. उद्यान सकाळी 10 वरां सावन सांजे 6 वरां मेरेन उक्ते आसतले. प्रियांशू सांस्कृतीक संस्था परवरी आनी इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा हांच्या जोड पालवान पदस्पर्श 2026 ही कार्यावळ जातली. 9 ऑगस्ट 2026 दिसा ही कार्यावळ इन्स्टिट्यूट मिनेजीस ब्रागांजा सभाघरांत सांजेच्या 4 वरांचेर सुरू जातली. रायगांवच्या सायबिणीचे अवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत आयज वर्सुकी कणसाचे फेस्त व्हड उमेदीन मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्टाक मनयतात. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 1455555 नंबरार कॉल करात.

नमस्कार, हांव राजश्री कामत आनी आसात काय मुखेल खबरो. गोंयच्या विधानसभेत अनुसूचित जमातीक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शहांची भेट घेवन ह्या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्राचो तेंको मागला. रायगांवच्या हिमाच्या सायबिणीचे म्हळ्यार अवर लेडी ऑफ स्नो सिगर्जेंत आयज बुधवारा कणसाचे फेस्त व्हडा उमेदीन आनी भावार्थान मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्टाक मनयतात. ह्या वेळार इगर्जीत मुखेल मीस जाले आनी उपरांत कणस कापाचो सुवाळो जालो. गोवा मराठी पत्रकार संघाचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार कवी आनी लेखक प्रकाश क्षीरसागर हांच्या अकाली मरणा बद्दल गोवा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष वामन प्रभू हांणी खर दुख उक्तायला. राखीच्या टपाल वेळेर पावपाक सुनिश्चित करपाक टपाल विभागान ह्या म्हयन्याच्या 22 तारखे मेरेन राखी टपाल धाडपा विशीं विशेष वेवस्था केल्या. सगळ्या नियोजीत वेळापत्रका प्रमाण घडल्यार फुडल्या आर्थिक वर्साच्या सुरवातीक पॉलिमर नोटो चलनात येवपाची अपेक्षा आसा अशें मुंबयत आयोजित पत्रकार परिशदेंत उलयतना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी सांगलां. नीट मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलना वेळार कथीत पोलीस कारवाई सयत वेगवेगळ्या विविध मुद्द्यांचेर विरोधकांनी केल्ल्या गदारोळाक लागून आयज संसदेच्या दोनूय सभागृहांचे कामकाज विस्कळीत जाले. मांद्रेचे आमदार जी तारोलकर हांच्या विशेष फुडाकारान आनी मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांच्या मजतीन भौशीक गणेशोत्सव मंडळ आगरवाडा हांच्या कितलेशेच वर्सांसावन प्रलंबीत आशिल्ल्या सभाघराच्या कामाच्या प्रकल्पाक सुमार 60 लाख रुपयांचो निधी मंजूर जाला. गोंय हवामान केंद्रान 5 ते 7 ऑगस्ट मजगतीं उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

म्यूजिकली योर्स आकाशवाणी एफएम रेनबो स्टानो पश्चिम संगीताची कार्यावळ तुम्ही ऐकताले इन द टॉप गियर. आणि आता बरोबर 5:30 जातात. हा आर जे प्रकाश तुमका माय मोगाचो काळजा सावन उर्बेभरीत योकार भेटयता ह्या सभेन.

कृष्णोह्यशिली रूपरेषा याच्या दिसा 105.4 MHz FM रेनबो सेवेत वितरावाच्या कार्यावळींची कृष्णो 105.4 MHz FM रेनबो सेवेबरोबर आकाशवाणी पणजी केंद्राची महादय सेवा 233.1 MHz म्हणजे 1287 KHz आणि विविध भारती सेवा ती सुद्धा तुम्ही ट्यून इन करपाक शकता.

0: कामा वयली दगदग ट्रॅफिक इतलो बोवाळ घरा पावपाचो हुस्को तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड पुराय दिसाची थकाय पयस करपाक तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो एफ एम रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज फकत 105.4 MHz रेनबो सांज
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्यो कार्यावळी आता ऐकात आकाशवाणी पणजीच्या यूट्यूब चॅनलाचेर FM रेनबो गोवा लाईक करात सबस्क्राईब करात आणि शेअर करात FM रेनबो गोवा
2: म्युझिकली यॉर्स मित्रांनो 105.4 MHz FM रेनबोवर मराठी गीतांच्या या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे श्रोतेहो बालगंधर्व या चित्रपटासाठी आनंद भाटे यांचा हा स्वर ह्या पहिल्याच गाण्यासाठी

श्रुदेहो उबंतू या चित्रपटासाठी अजित परब आणि मुग्धा वैशंपाय यांचा हा स्वर, समीर सामंत यांची शब्दरचना आणि कौशल इनामदार यांचं संगीत या गाण्यासाठी होतं.

श्रोते हो हे बंद रेशमाचे या नाटकासाठी शांता शेळके यांची गीतरचना, पंडित जितेंद्र अभिषेकी यांचं संगीत आणि बकुळ पंडित यांचे हे स्वर ह्या सुंदर अशा नाट्यगीतासाठी आपण ऐकले.

श्रुतेहो आर्या मेकर आणि मंदार आपटे यांचे हे स्वर ह्या सुंदर अशा गाण्यासाठी. मित्रांनो, या कार्यक्रमात हे शेवटचं गाणं स्वप्नील बांदोडकर यांचे स्वर.

0: मुफ्त उपचार के हकदार। अब तक 12 करोड़ से भी ज्यादा मुफ्त उपचार किए जा चुके हैं, जिससे गरीब परिवारों के चिकित्सा खर्च में लगभग 2,00,000 करोड़ रुपए की बचत हुई। आज ही आयुष्मान ऐप डाउनलोड कर आयुष्मान कार्ड बनाएं। ज्यादा जानकारी के लिए 1-4-5-5-5 पर कॉल करें।
1: तुमचे दाईज, तुमचो अभिमान, गोयचे सांस्कृतिक दाईज आणि जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखवपाची ही असा भांगराची संद। केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म। आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात। वांगडाच जिल्हो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाचीही संद। आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशात दाखयात। आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात।

अठ्याण्णव बरोबर 14:08 आणि 17 सेकंद जाता तर रेनबो सांज गारवीन माया मगाचं योकार 105.4 MHz FM रेनबो म्युझिकली यस.

इष्टानो लाइफ इज क्रेजी, जिंदगी के है कितने सारे रंग, इष्टानो जीवित है सदाच सोबीत असता पण ते रंग भरपाचे काम हे आम्हीच करपाक जाय. इष्टानो वेकअप सीट ह्या फिल्मा खातीर हे गीत, शंकर एहसान लॉय हांचे संगीत, जावेद अख्तर हांची उतरां ह्या गीता खातीर आशिल्ली. इष्टानो आयज 5 ऑगस्ट वर्ल्ड ट्रॅफीक लायट्स डे आयज आमी मनयतात. इष्टानो आयच्याच दिसा संवसारांत 1914 ह्या सालान अमेरिकेंतल्या ओहायो ह्या राज्यांतल्या क्लिवलँड ह्या शारांत पयले इलेक्ट्रीक येरादारी संकेत म्हळ्यार पयले ट्रॅफीक सिग्नल हे उबारिल्ले. इष्टानो आयज हे तंत्रगिन्यान रस्तो येरादारींतले आडमेळ पयस करून सुवेवस्था हाडून अपघात उणे करपाचें काम करता. इष्टानो तांबडो, हळदुळो आनी पांचवो रंग रस्तो सुरक्षेची एक सार्वत्रीक भास जाल्या. आयज आर्विल्ल्या येरादारी संकेतांत येरादारी प्रवाह सुदारपा खातीर आनी सुरक्षीतताय वाडोवपा खातीर टायमर, वेगवेगळे सेन्सर म्हळ्यार संवेदक वा AI आदारीत येरादारी वेवस्थापन प्रणाली अशा प्रगत तंत्रज्ञानाचो उपेग जाता. इष्टानो येरादारी संकेत पाळप ही फकत कायदेशीर गरज न्हय, तर एक वांटून घेतिल्ली आमची जापसालदारकी. इष्टानो ट्रॅफीक लायटीचे, ट्रॅफीक नियमांचे पालन करून, हॅल्मेट आनी सीट बेल्ट वापरून, गाडी चलयतना मोबायल वापरप हो टाळून आमी सगळे आमचे रस्ते बाकीच्या सगळ्यां खातीर आनी आमच्या खातीर सुरक्षित करपाक शकता.

कृष्ण आदिपुरुष या फिल्मा खातीर साचेत आणि परंपरा टंडन हांचो जोड आवाज, तांचेच संगीत ह्या गीता खातीर तुम्ही ऐकलें.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबर दिता. नीट मुद्द्यावेल्यान विद्यार्थ्यांनी केल्ल्या आंदोलनावेळार कथीत पुलीस कारवायेसयत वेगवेगळ्या मुद्द्यांचेर विरोधकांनी केल्ल्या गदारोळाक लागून आयज संसदेच्या दोनूय सभागृहांचे कामकाज विस्कळीत जाले. लोकसभा दनपारां 2 मेरेन तर राज्यसभा दनपारां 12 मेरेन तहकूब केली. प्रस्नकालाचे कामकाज सुरळीत चलपाक सहकार्य करचे अशें आवाहन ओम बिर्ला हांणी सगळ्या सदस्यांक केलें. प्रस्नकाल हो कामकाजाचो एक म्हत्वाचो भाग असून ताचेवरवी प्रत्येक सदस्याक जनहिताचे मुद्दे मांडपाची व त्यावरवी प्रत्येक सदस्याक जनहिताचे मुद्दे मांडपाची संद मेळटा अशें तांणी म्हळें.
1: चर्चा संवाद के लिए आपके विचारों की अभिव्यक्ति के लिए प्रश्नकाल में महत्वपूर्ण प्रश्न पूछो. कई विभागों के महत्वपूर्ण प्रश्न है और आप नियोजित तरीके से पोस्टरबाजी करके प्रदर्शन कर सदन की गरिमा को घटाना चाहते हैं.
0: गोयच्या विधानसभेत अनुसूचित जमातीक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्या. गोयचे मुख्यमंत्री दत्त प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लीत केंद्रीय घरमंत्री अमित शहांची भेट घेवन ह्या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्राचो तेंको मागलो. ह्या भेटी वेळार दत्त सावंत हांणी 40 सदस्यांच्या गोवा विधानसभेत अनुसूचित जमाती खातीर राजकीय आरक्षण लागू करपाची प्रक्रिया जलद गतीन पुराय करपाची विनवणी केंद्रीय गृहमंत्र्याकडे केली. तांणी केंद्रीय गृहमंत्र्याक गोवा पुलिसांक राष्ट्रपतींच्या हस्तुकी पोलीस कलस प्रदान करपाचो सुवाळो आनी भाजपाच्या गोवा शाखेच्या नवीन राज्य मुख्यालयाचे उक्तावण ह्या दोन कार्यक्रमा खातीर निमंत्रण

0: केला. सगळे नियोजित वेळापत्रकाप्रमाण घडल्यार फुडल्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीक पॉलिमर नोटा चलनात येवपाची अपेक्षा आसा अशें मुंबयत आयोजित पत्रकार परिशदेंत उलयतना आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रांनी सांगलां. मल्होत्रांनी म्हळें की पॉलिमर नोटांचेर टिकाऊपणां चड आसता. ह्या नोटांची सुरक्षा वैशिष्ट्यां आनी हेर बाबींची म्हायती रोखडेच दितले. आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांनी नमूद केलें की चालू आर्थिक वर्साच्या एप्रील जून तिमाहीत देशाच्या अर्थवेवस्थेन अपेक्षे परस बरी कामगिरी केल्या. पतधोरण विशयक निवेदन सादर करतना मल्होत्रांनी सांगले की रिझर्व्ह बँकेन रेपो दर 5.25% ह्या पातळीचेर कायम दवरपाचो निर्णय घेतला.
1: A detailed assessment of the evolving macroeconomic and financial developments as well as the outlook, the MPC decided unanimously to keep the policy repo rate unchanged at 5.25%.
0: कलम 370 आणि 35A रद्द केल्या सावन जम्मू काश्मीर आणि लडाखातल्या लोकांच्या जिणेत व्यापक बदल झाल्यात असे सोशल मीडिया वेल्या एका पोस्टात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी नमूद केला. दोन्ही केंद्रशासित प्रदेशांनी मुळावे सुविधांचा विस्तार झाला. शिक्षण, भलायकी सेवा, उद्योजकता आणि खेळ यासारख्या क्षेत्रात संद वाढल्यात असे सांगून बायलां, उपेक्षित समुदाय व जांका कितल्याशाच दशका सावन मूलभूत घटनात्मक अधिकारांपासून वंचित दवरिले तांकां संविधानाच्या पुराय अंमलबजावणीन सक्षम केला असे तांणी म्हळां. चांदीपुरा विशाणूच्या लागणी आडच्या झुजाक बळकटी दिवपाक केंद्र सरकारान गुजरात आणि राजस्थान नॅशनल जॉईंट आउटब्रेक रिस्पॉन्स टीम म्हणजे NGORT तैनात केल्या. भलायकी मंत्रालयान सांगला की NCDC, ICMR आणि पशुसंवर्धन विभागातल्या तज्ञांचो आसपाव आशिल्ली ही टीम या लागणीचो तपास, वैजकीय व्यवस्थापन, प्रयोगशाळा, समन्वय, वाहक देखरेख आणि भौशीक भलायकी उपाय योजना मदीं राज्यांक मदत करतले. शास्त्रज्ञ या विशाणूच्या प्रसार चक्राचो अभ्यास करतात. चांदीपुरा विशाणूचो प्रामुख्यान 15 वर्सां सकयल्या भुरग्यांचेर परिणाम जाता आनी तो रेवेमूस म्हळ्यार सँडफ्लायज वा गोचीड म्हळ्यार टिक्सावरवी पसरता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. PIB फॅक्ट चॅक युनिटान सांगला की हो व्हायरल व्हिडिओ बनावट आसा आनी तातूंत डिजिटल फेरफार केल्या अशी घोषणा जावंक ना हे स्पष्ट करून तांणी लोकांक दिशाभूल करपी मजकुराची कागाळ करपाचे आवाहन केला. आदली चॅम्पियन PV सिंधू ही 17 ते 23 ऑगस्ट मेरेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात जावपी BWF जागतीक बॅडमिंटन वस्तादपट सर्तीत 2026 बायलांच्या एकोडी सर्तीत नवी मानांकित खेळाडू आसतली. भारतीय हवामान विभागान आज आसाम आनी मेघालयात अत्यंत घोग्यांनी पावसाचो रेड अलर्ट जारी केला. गोंय, कोकण, मध्य महाराष्ट्र, बिहार, ओडिशा, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडासयत खुपशा राज्यांखातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. फुडल्या 2 दिसात दिल्ली, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर आणि लडाखातूय घोग्यांनी पावसाची शक्यता आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकूंक मेळावात फाल्यां सकाळच्या 8:40 मिनटांचेर. नमस्कार.

आज 5 ऑगस्ट आणि 5 ऑगस्ट 2019 ह्या दिसा भारत सरकारान आदल्या जम्मू काश्मीर ह्या राज्याक खाशेलो दर्जो दिवपी कलम 370 हाच्या तरतुदीक रद्द केल्ल्याची घोषणा केली. अशानो तशेंच जम्मू काश्मीर पुनर्गठन कायद्या खाला राज्याची पुनर्रचना जम्मू काश्मीर आणि लडाख ह्या केंद्रशासित प्रदेशांनी जाल्ली. अशानो हालीच्या भारतीय इतिहासातली ही एक म्हत्वाची घटनात्मक आणि राजकीय घडणूक अशी थारल्या.

शालो अमित त्रिवेदी आणि शालमली कोलगडे यांचा जोड आवाज आशिलो ह्या गीता खातीर रेनबो सांझी कार्यक्रम. तुम्ही ऐकता 105.4 मेगाहर्ट्झ FM रेनबो सेवेत. इथं याद करून देता कायच खिणा भितर एक पखरावात कोकणीतल्या मुखेल खबरो.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्ळ्या. नशा मुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिसा निमतान गोंयातल्या शाळांनी सामुहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेत वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. थॉमस स्टिव्हन्स कोंकणी केंद्र मंगळूरच्या सेंट एलोशस संस्थेच्या जोडपालवान कोंकणी मान्यताय दिसा निमतान शेनवार 22 ऑगस्टाक एक राष्ट्रीय परिसंवाद घडून हाडटा. गोवा मराठी पत्रकार संघटनेचे वांगडी वरिष्ठ पत्रकार कवी आणि लेखक प्रकाश क्षीरसागर हांका आकस्मिक मरण आयला. कितलीशीच वर्सां प्रलंबित आशिल्ल्या आगरवाडा हांगासल्ल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभाघराचो बुन्यादी फातर बसयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

शनो सांजेची बरोबर 7 वरां जातात. रेनबो सांज एका रेवयेन बरोबर 5 मिनटां आमचे कडेन आसा. हे गीत आरती अंकलीकर टिकेकर हांचो आवाज ह्या गीता खातीर.

अशानो रेनबोचा अंधकार रोहितले हे निमणे गीत, या उपरांत बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आणि त्या उपरांत 7:10 फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ दर्शनो तुमच्या फोनाची हा वाट पळवतात. अशानो कांयच खिणा भितर ही कार्यावळ हांगाच सोंपता आणि त्या उपरांत बरोबर 7:05 इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान तुमच्या खातीर सहक्षेपीत करतात.

0: म्युजिकल इयर्स आकाशवाणी एफ एम रेनबो इष्टान फोन इन चित्ररंजन ह्या कार्यावळीन तुमकां माये मोगाचो येवकार भेटयता. तुमच्या फोनाची हांव वाट पळयता आनी त्या खातीर आमचे नंबर 242-1285 नाजाल्यार 222-4457.
1: तुमचे दायज तुमचो अभिमान, गोंयचे सांस्कृतीक दायज आनी जाग्या जाग्याचे वैभव सगळ्यांक दाखोवपाची ही आसा भांगराची संद. केंद्र सरकाराच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या जेम्स ऑफ इंडिया उपक्रमावरवी गोयच्या डिजिटल क्रिएटर्सांक मेळटा राष्ट्रीय प्लॅटफॉर्म. आयजूच गुगल प्ले स्टोर वा एपल एप स्टोरावेल्यान वेव्स ओटीटी एप डाउनलोड करात आणि माय वेव्स सेक्शनात वचून तुमचे शॉर्ट व्हिडिओज, रील, डॉक्युमेंटरी, पॉडकास्ट, व्लॉग वा हेर अनोख्यो डिजिटल व्हिडिओ कलाकृती 31 ऑगस्ट 2026 मेरेन अपलोड करात. वांगडाच जिल्लो पावड्यार 50,000, राज्य पावड्यार 2,00,000 आणि राष्ट्रीय पावड्यार 5,00,000 रुपयांची इनामां जिखपाची संद. आमच्या मातयेतल्यो आमच्यो काणयो आता आख्या देशाक.

0: दाखयात. आयजूच जेम्स ऑफ इंडियात वाटेकार जायात.
1: फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ आणि पहिल्याच कॉलर आमच्या बरोबर लाईनीर असा. हॅलो
2: हॅलो
1: हॅलो येस योकार बाब
2: संतन
1: डायस फ्रॉम मायणा कोडतरी. येस बॉस कसे असा तुम्ही?
2: हा बरे.
1: ओके आणि खंयचे सॉंग आमच्या खातीर आयज?
2: कलाकार मंगळा.
1: ओके किशोर दा न्ही नीले नीले अंबर पर. येस थँक्यू सो मच बाब. अशनो हे आशिल्ले आमचे सांतान डायस बाब. तांची ही रिक्वेस्ट किशोर दांचो आवाज कलाकार ह्या फिल्मा खातीर. अशनो तुम्ही सुद्धा असोच मोग आमचेर दाखयात आणि आमकां कॉल करात तुमच्या आवडीचे फिल्मी गीत मागपा खातीर.

0: एठानो कलाकार या फिल्मा खातीर किशोर कुमार हांचो आवाज, कल्याणजी आनंदजी हांचे संगीत ह्या गीता खातीर आशिल्ले. म्युजिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो. इश्टानो फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ तुम्ही आयकतात आणि इश्टानो तुम्ही सुद्धा तुमकां जर तुमचे आवडीचे फिल्मी गीत ऐकपाक जाय जाल्यार आमकां कॉल करात. आमचे नंबर 2421285241285 ना जाल्यार 2224457 224457 इश्टानो 0832 हो कोड डायल केल्या उपरांत त्या उपरांत आमचे नंबर डायल करा 2224457224457 ना जाल्यार 2421285.
1: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफ एम रेनबो घेवन येता तुमचे खातीर. हॅलो गोंयकारा, 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावू येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफ एम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा. हॅलो गोंयकारा.
0: शहर मेगा हर्ट्स एफ एम रेनबो म्युझिकली असिस्टंट कायस खिणा भितर ऐकपाक रावात प्रादेशिक कोकणी खबरो.

0: नमस्कार, आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी प्राप्ती गांवकर तुमकां प्रादेशीक खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयच्या विधानसभेंत अनुसुचीत जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्ळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिना निमतान गोंयातल्या शाळांनी सामुहीक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडोवन हाडची अशें समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत वर्सुकी कणसांचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. आता पुराय खबरो. गोंयच्या विधानसभेत अनुसुचीत जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्ळ्या. मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी काल नवी दिल्लींत केंद्रीय घर मंत्री अमित शहा हांची भेट घेवन ह्या प्रक्रियेक गती दिवपाक केंद्र सरकाराचो तेंको मागला. ह्या भेटी वेळार दोतोर सावंत हांणी गोंय विधानसभेत अनुसुचीत जमाती खातीर राजकीय आरक्षण लागू करपाची प्रक्रिया जलद गतीन पुराय करपाची विनवणी केंद्रीय घरमंत्र्यांकडे केली. ह्या चर्चे उपरांत अमित शाह हांणी ह्या विनवणे बाबत सकारात्मक आश्वासन दिला अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले.
1: ट्रायबल पॉलिटिकल रिजर्वेशन संदर्भात घटनेक मेळा तरी पॉझिटिव्ह एक्सप्रेस केला जातो.

0: दोतोर सावंत हांणी अमित शाह हांकां गोंय सरकारा वतीन राबयिल्ल्या विंगड विंगड विकास उपक्रम आनी कल्याणकारी येवजण्यांची म्हायती दिली. तांणी केंद्रीय घरमंत्र्यांक गोवा पोलिसांक राष्ट्रपतीच्या हस्तुकी पोलीस कलर्स प्रदान करपाचो सुवाळो आनी भाजपाच्या गोंय शाखेच्या नवीन राज्य मुख्यालयाचें उक्तावण ह्या दोन कार्यावळी खातीर निमंत्रीत केलें. हालींच्या काळांत खुबशा समुदायांक अनुसुचीत जमातीचो दर्जो मेळिल्ल्यान गोंयांत अनुसुचीत जमातींच्या आरक्षणाची मागणी म्हत्वपूर्ण थारल्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिना निमतान गोंयातल्या शाळांनी सामुहीक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडोवन हाडची अशें समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. भारत सरकाराच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयान चालीक लायिल्ल्या राष्ट्रीय कृती येवजणे अंतर्गत 15 ऑगस्ट 2020 सावन नशामुक्त भारत अभियान लागू केल्ले. या अभियानाच्या 6व्या वर्धापन दिसाच्या निमित्त साधून गोयातल्या सरकारी अनुदानित खाजगी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि खासा शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम घडवून हाडची अशें समग्र शिक्षा विभागान मागला. गोयातल्या साबार शाळांच्या मुख्याध्यापक आणि संस्था प्रमुखांनी या अभियानात सक्रिय वाटो घेऊन नशामुक्त समाजाच्या निर्मिती खातीर सहकार्य करचे असे आवाहन समग्र शिक्षाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी केला. काणकोण तालुक्यातले शेतकार प्रसाद वेळीफाणी तांची शेतीची आवड एक यशस्वी व्यवसायात रुपांतरीत केला. आयज ते ऊस आणि भाजीपालो पिकोवपा वांगडाच दुधाचो व्यवसाय चलयतात.
1: जी माझी आजाची जमीन असली त्यातून सगळे भाजीपाला किंवा बाकीचे फळझाडं लावून सुरुवात केली आणि ती जमीन ज्यांना फुलं झाली हांवें मागीर जमीन विकत घेतली आणि आता म्हाका दिसलं की आता डेअरिंग बी वसचे म्हणून ताका लागून हांवें गायी घेतल्यो आणि गायी पहिली 5 बॅच घेतली त्याच्या नंतर 5 बॅच घेतली आणि जवळ जवळ दिसांक म्हाका 100 लिटर दूध मेळटा. फार्मिंग प्रॅक्टीस करता तेन्ना एग्रिकल्चर डिपार्टमेंटा कडच्यान म्हाका खुबसो हेल्प जाला. म्हाका सबसिडी मेळ्ळा. डेअरी साठी कामधेनू स्कीम आसा त्याचोय आमकां जी स्किमीचो हांवें फायदो करून घेतला. जसो हांवें करून घेतला तसोच जे नवीन यूथ आसा ह्या क्षेत्रांक
0: गोयाक स्वयंपूर्ण गोय आणि विकसित गोय ह्या संकल्पनेकडे लागी भरपी प्रसाद वेळीप हांचो प्रवास उद्योजक आणि शेतकारांक देख दिवपी थारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. पीआयबी फॅक्ट चॅक युनिटान सांगला की हो व्हायरल व्हिडिओ बनावट आसा आणि तातूंत डिजिटल फेरफार केला अशी घोषणा जावंक ना हे स्पष्ट करून तांणी लोकांक दिशाभूल करपी मजकुराची कागाळ करपाचे आवाहन केला. रायगावच्या हिमाचे सायबिणीच्या म्हळ्यारच आर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत आयज बुधवारा दिसा वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उर्बेन आनी भावार्थान मनयले. दर वर्सा हे फेस्त 5 ऑगस्ट ह्या दिसाच मनयतात. ह्या वेळार इगर्जेंत मुखेल मीस जाले उपरांत कणस कापपाचो सुवाळो जालो. हो विधी धर्तरेच्या पयल्या पिका खातीर देवाचे उपकार मानपाचे प्रतीक म्हणून पाळटात. ह्या सुवाळ्याक सिंधुदुर्गचे बिशप आग्नेलो पिन्हेरो हे खास अतिथी म्हणून उपस्थित आशिल्ले. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. गोंय कोंकणी अकादमी कोंकणी शिक्षणीक शिश्यवृत्ती येवजण चालीक लायता. हे येवजणे खाला ह्यो शिश्यवृत्ती PhD खातीर 40,000 रुपया, MA खातीर 30,000 रुपया आणि BA खातीर 20,000 रुपया अशा 3 वर्गांत दितात. 31 जुलै 2026 सावन गोंय कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉ पूर्णानंद च्यारी हांच्या अध्यक्षतेखाला नेमिल्ले समितीन अकादमी कार्यालयांत थेट मुलाखत घेऊन शिष्यवृत्ती खातीर पात्र विद्यार्थ्यांची निवड केली. थॉमस स्टीव्हन्स कोंकणी केंद्र मंगळूरच्या सेंट एलो

कामत, डॉ मिलिंद भामल आनी डॉ प्रकाश वजरीकर हे गोंयचे मानेस्त वांटो घेतले. तशेंच मंगळूरचे जेसन पिंटो, केरळचे गोकुळदास प्रभू आनी गुजरातची डॉ एनी राशेल रॉयसन ही आपली प्रपत्रां सादर करतली. गोवा मराठी पत्रकार संघटनेचे वांगडी वरिष्ठ पत्रकार कवी आनी लेखक प्रकाश क्षीरसागर हांकां आकस्मीत मरण आयलें. पत्रकार कवी आनी लेखक म्हूण प्रकाश क्षीरसागर हांणी आपले स्वतंत्र शैलीन आनी संवेदनशील लेखनान गोंय साहित्य आनी पत्रकारितेच्या मळार एक आगळी सुवात मेळयल्ली. गोंय मराठी पत्रकार संघटनेचे अध्यक्ष वामन प्रभू हांणी तांच्या मरणाविशीं दुख्ख उक्तायलां. कितलीशींच वर्सां प्रलंबीत आशिल्ल्या आगरवाडा हांगासल्ल्या सार्वजनीक गणेशोत्सव मंडळाच्या सभाघराचो बुन्यादी फातर बसयलो. मांद्रेचे आमदार जीत आरोलकार हांच्या खाशेल्या उपक्रमान आनी मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंतांच्या माध्यमांतल्यान ह्या प्रकल्पा खातीर सुमार 60 लाख रुपया निधी मंजूर जाला. बरोच काळ तिष्ठत आशिल्ल्या ह्या सभाघराचो बुन्यादी फातर घालपाचो सुवाळो व्हडा उमेदीन जालो. खेळ. आदली चॅम्पियन पीव्ही सिंधू 17 ते 23 ऑगस्ट मेरेन नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमात जावपी BWF जागतीक बॅडमिंटन वस्तादपण सर्तीत 2024 बायलांच्या 21 सर्तींत 9वी मानांकीत खेळाडू आसतली. हवामान. भारतीय हवामान खात्याच्या पणजी वेधशाळेन 5 ते 7 ऑगस्ट मेरेन उत्तर आनी दक्षिण गोंया खातीर येलो अलर्ट जारी केला. ह्या काळांत कांय सुवातींनी वराक 40 ते 50 किलोमीटर वेगाचे वारे मारून व्हड प्रमाणांत पावस पडपाची शक्यताय आसा. नागरिकांनी आनी पर्यटकांनी सादूर रावून योग्य ती जतनाय घेवची अशें आवाहन हवामान खात्यान केला. आतां परतून एक फावट कांय मुखेल खबरो. गोंयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्ळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिना निमतान गोंयातल्या शाळांनी सामुहीक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडोवन हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेत वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमचे फुडले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 7:25 जावन 25 मिनटांचेर. नमस्कार.

विष्णु शिवा सावंत हांची ही रिक्वेस्ट राजनीती या फिल्मा खातीर हे गीत आदेश श्रीवास्तवा हांचो आवाज आणि संगीत या गीता खातीर.

0: ओके
1: अच्छा तुका तुझे फैमिली सर
0: थैंक यू सो मच बाबा
1: थैंक यू सर पुटिंग मी ऑन द एयर
0: यस थैंक यू सो मच
1: नाइस इवनिंग
0: तुमका सुद्धा यस आणि एन्जॉय तुमची इवनिंग जी सांज वेळ असा ती आणि तुम्ही हो वेळ आमच्या बरोबर सारता त्या खातीर सुद्धा देव बरे करू बाब विष्णु सिल्वेस्टर बाब रॉड्रिगीज हांची रिक्वेस्ट राजा राणी या फिल्मा खातीर

0: किस लखन की बात करती हो तुम?
1: राम लखन या फिल्मातल्यान हे गीत लता मंगेशकर हांचा आवाज, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत या गीता खातीर आशिल्ल्यान इश्टानो ह्याच बरोबर फोन इन चित्ररंजन ही कार्यावळ ह्या खिणांक हांगा सोंपता. म्युजिकली यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो इश्टानो कांयच खिणा भितर आयकपाक रावात कोंकणीतल्यान मुखेल खबरो.
2: नमस्कार, ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयच्या विधानसभेत अनुसूचित जमातींक राजकीय आरक्षण दिवपाच्या प्रक्रियेक नवी गती मेळ्ळ्या. नशामुक्त भारत अभियानाच्या 6व्या वर्धापन दिसा निमतान गोंयातल्या शाळांनी सामूहिक प्रतिज्ञा मोहीम आणि ते संबंधी एक कार्यावळ घडवून हाडची असे समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक मनोज सावयकार हांणी मागला. रायगावच्या आवर लेडी ऑफ स्नोज इगर्जेंत वर्सुकी कणसाचे फेस्त व्हडा उमेदीन मनयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आधार कार्ड आशिल्ल्या विद्यार्थ्यां खातीर फुकट इलेक्ट्रीक सायकल जाहीर केल्यात असो दावो करपी सोशल मिडियाचेर पातळिल्ल्या खबरेचे सरकारान खंडन केला. थॉमस स्टिफन कोंकणी केंद्र मंगळूरच्या सेंट एलोशस संस्थेच्या जोडपालवान कोंकणी मान्यताय दिसा निमतान शेनवार 22 ऑगस्टाक एक राष्ट्रीय परिसंवाद घडोवन हाडला. गोवा मराठी पत्रकार संघटनेचे वांगडी वरिष्ठ पत्रकार कवी आणि लेखक प्रकाश क्षीरसागर हांका आकस्मीत मरण आयला. कितलीशीच वर्सां प्रलंबित आशिल्ल्या आगरवाडा हांगासल्ल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या सभाघराचो बुनयादी फातर बसयलो. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: એટલે રોજ પણ શું કહી દે કદાર નુસત્યાચે કાચાર आणि सांगू याच बरोबर ही कार्यवळ हांगा सोपता.
1: तुमची रोजची दुपार करा सप्तरंगी.
2: FM रेनबो वर तुमच्यासाठी दर दिवशी मराठी संगीताचा खजिना.
3: 2 ते 2:30 या वेळेत
4: हा छंद जीवाला ला विपिसे हा
1: नादमधुर चित्रपट गीते चित्रगंधामध्ये मनातले सुरीले तरंग भाव तरंग सदाबहार नाट्य संगीत.
2: FM रेनबो 105.4 MHz तुमच्यासाठी देतोय दर दिवशी मराठी संगीताचा खजिना. दुपारी 2 ते 2:30 या वेळेत
3: FM रेनबो
2: संगीताची सप्तरंगी दुनिया.
5: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी.

म्युझिकल यॉस आकाशवाणी एफ एम रेनबो 105.4 मेगाहर्ट्झ एफ एम रेनबो सेवे दिश्टानो सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या प्रवासान तुमकां मायेमोगाचो येवकार भेटयता. बरोबर 8:31 आनी 30 सेकंद जातात.

जी हाँ दोस्तों, ईष्टानो सदाबहार फिल्मे गीतांचो हो प्रवास तुम्ही करतात. किशोर कुमार हांचो आवाज, आर डी बर्मन हांचे संगीत, सागर या फिल्मातल्यान ईष्टानो हे गीत. ईष्टानो मुखवयले गीत गीता दत्त.

0: la tanta.
1: इशानो बावर्ची या फिल्मा खातीर गीत मदन मोहन हांचे संगीत या गीता खातीर तुम्हें ऐकले.

इसलो सदाबहार फिल्मी गीतांच्या ह्या प्रवासान निमणे गीत पडोसन या फिल्मा खातीर लता मंगेशकर हांचो, लता मंगेशकर आणि आशा भोसले हांचो जोड आवाज, राजेंद्र कृष्णन हांची उतरा ह्या गीता खातीर

हर्षानो मैचेली मैचेली इष्टानो माझो सुद्धा हो वचपाचो वेळ जाता गायज खेळा भितर इष्टानो ह्या उपरांत बरोबर नगरांचेर प्रायोजीत कार्यावळ पिलर ऑफ फायर आणि त्या उपरांत आर जे शुभी आमच्या स्टुडिओन आसाच आणि त्यो तुमच्या खातीर घेऊन येतात पश्चिमी संगीताच्यो कार्यावळी त्या उपरांत 9:30 वॉट्स हॉट पश्चिमी संगीता खातीर रिक्वेस्ट प्रोग्राम बरोबर 10:05 आणि द फील गुड आवर तर इष्टानो ह्यो सगळ्यो तरेकवार अश्यो कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो बरोबर इष्टानो हांव तुमचो कांय खिणा भितर निरोप घेता पण तुम्ही हॅपी रावात धादोशी रावात सगळ्यांची काळजी घ्यात आणि त्याचबरोबर सेफ ड्रायव्हिंग करात हॅपी रावात धादोशी रावात आणि ऐकत रहा 105.4 मेगाहर्ट्स FM रेनबो म्युझिकली युअर्स

आकाशवाणी पणजी 105.4 मेगाहर्ट्सांचेर तुमी आयकतात एफएम रेनबोचे प्रसारण. तशेंच न्यूज ऑन एर ह्या एपावरवी डिजिटल मोडाचेर तुमी आयकतात एफएम रेनबो. आता रातची 12:05 जावन गेल्ली आसात. आयच्या दिसापुरते आमचे प्रसारण आता बंद जाता. एफएम रेनबोच्या प्रसारणांत परती तुमची आमची भेट फाल्यां सकाळी 6 जातली. आयचे रातीपुरतो आता आमकां निरोप दियात. शुभरात्री. जय हिंद.